ऐतिहासिक सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM आनंदी रहा आणि आनंद लुटा.

सिंधू, कावेरी, सरस्वती, गोदावरी अशा सर्व मंगलकारी पवित्र नद्यांच्या पाण्यानं शरीर आणि मनाची शुद्धी होते. म्हणून स्नान करण्यापूर्वी या नद्यांचं स्मरण करावं.

सर्व मंगल गोष्टीतील मांगल्याला कारणीभूत असलेल्या सर्व इच्छित गोष्टी साधून नेणाऱ्या व शरण जाण्यास योग्य अशा शिवपत्नी देवी नारायणीला वंदन या श्लोकात केले आहे. श्री गायत्री मंत्र.

0: कनेक्टेड होते हैं, तो एक में भी अगर कुछ ऊपर नीचे होगा तो उसका इफेक्ट कितना लंबा जाएगा। तो जब ब्रेन में 10,000 करोड़ सेल्स कनेक्टेड टू 10,000 सेल्स, ईच सेल कनेक्टेड टू 10,000 सेल्स इन द बॉडी, एंड हर थॉट जो हम क्रिएट कर रहे हैं उसका ब्रेन पर असर पड़ रहा है, ब्रेन से फिर वो केमिकल सीक्रेट होते हैं, फिर उसका असर शरीर पे पड़ता है, और हमने कितने आराम से एक घंटा डिस्टर्ब रहे। अब हम अगर इस इक्वेशन को सिर्फ चेक करें तो एक घंटे में कितना इम्पैक्ट आया होगा हमारे शरीर के ऊपर, उस समय याद नहीं रहता ना, क्योंकि हमें शायद नॉलेज नहीं है, अवेयर नहीं है, या हम अपने आप को अलाउ करते हैं वैसे करना।
1: आप सुन रहे हैं पुणेरी आवाज 107.8 FM, खुश रहो खुशियां बांटो।
2: नमस्कार साथियों, आप सुन रहे हैं रेडियो पुणेरी आवाज। अब हम आपके लिए रेडियो मधुबन द्वारा निर्मित एक विशेष कार्यक्रम प्रस्तुत करते हैं।
3: छोटी छोटी बातों पे अगर हम गौर करते हैं तो कई बार वो छोटी छोटी बातें हमें बहुत बड़ी शिक्षाएं दे जाती हैं। जैसे कि छोटी सी बात, बीज या सीड्स जिनसे हम हमारी फसल उगाते हैं, हमारे पेड़ पौधों को सृजन देते हैं, उस बीज की गुणवत्ता पे निर्भर करता है पूरे देश का स्वास्थ्य। कितनी गहराई है इस बात में, लेकिन हमने कभी इस पे इतना ध्यान से सोचा नहीं। मैं बात कर रहा हूँ राहीबाई सोमा पोपेरे जी की, जिनको कि हमारे देश में बीज माता के नाम से जाना जाता है। पद्मश्री सम्मान से सम्मानित राहीबाई जी के अनुभव से हमने अब तक बहुत कुछ सीखा है। जी हाँ दोस्तों, मैं बात कर रहा हूँ यशस्वी भारत कार्यक्रम के हमारे आज के अतिथि की। 90.4 FM रेडियो मधुबन के स्टूडियो में हमारे साथ जुड़े हैं राहीबाई जी और उनके साथ जतिन जी। राही जी, जतिन जी, आपका स्टूडियो में दोबारा फिर से स्वागत है।
4: धन्यवाद।
0: धन्यवाद।
5: मेरा यहाँ पर राहीबाई जी से ये प्रश्न रहेगा कि भारत की बेटी होने पे उनको कैसा नाज है, क्या अनुभव करते हैं वो, भारत देश के लिए उनके अंदर में क्या भावनाएं हैं?
4: मावशी, त्यांचा प्रश्न है कि तुम्ही एक भारताची मुलगी म्हणून कसा बघता, या देशाची तुम्ही मुलगी आहात, तर तुम्ही
5: आप राहीबाई जी, राहीबाई जी अब आप अहमदनगर की मुलगी नहीं रही, अब आप पूरे भारत की मुलगी हो गई है, आप पूरे भारत की माँ है, भारत की बेटी है, है ना? तो कैसा फील करते हैं, क्या भावना है भारत के लिए?
6: माझ्या भावना जी है, मला समाजामध्ये फक्त समाजात काम करायचं होतं, ही लहानपणापासून आठायची होती, पण लहानपणी काही शाळा शिकता नाही आली, आणि 12 वर्षी माझं लग्न झालं, आमच्या वडिलांची पण खूप गरिबी होती, आम्ही 7 बहिणी होतो, आमच्या एक लहान असताना सोडली, एक बहीण 9 महिन्याची असताना आई गेली, मग आम्हाला सगळं संस्कार आमच्या वडिलांनी दिलं आणि सगळं ज्ञान आमच्या वडिलांनी शिकवलं, आणि हे भारताची जी मुलगी, मला भारताचं जे काम करायला भेटलं, तर मला लहानपणापासून अपेक्षा होती का मला समाजात काहीतरी काम करायचंय, पण 12 वर्षी लग्न झाले, माझा परवाच खूप कठीण आला, असा कठीण आला का मी कोणासंग बोलायचं नाही, कोणत्या घरी नाही जायचं नाही काही, खूप कठीण परवाच काढला मी, आणि मग तो परवाच एवढा कठीण काढता काढता बरेच दिवस गेले माझ्यावर, माझ्या मोठ्या मुलांनी 10वीची शाळा सोडली तेव्हा मला काहीतरी करता, मग मी काय नाही फक्त रोपं तयार करू लागली, मी काही दिवस ऊसतोडी कामणार होते, आणि ऊसतोडून आले का शेतामध्ये हाताला काही काम नसायचं, खूप दुर्गम गाव आहे आमचं, अजून सुद्धा रस्ते नाही, अजून सुद्धा पाणी नाही आमच्या गावाला, अशा दुर्गम भागामध्ये मी राहत असते, आणि मग आता पैसा नाही काही काम नाही धंदा नाही, मग मी रोपं तयार करू लागली, बचत गट केले 2-3 बचत गट पाईपलाईन सोडले, पाईपच्या माध्यमातून मी रोपं तयार करायला लागली, पहिल्या वर्षी 3,500 केले, तर खूप लोक मला हसत खूप नाव ठेवी, मग ते रोप बाईक संस्थेने कुठेतरी नेले, तेव्हापासून मग मी शेवगा हातगा कडीपत्ता पेरू लिंबू पपई हे रोप तयार करून बचत गटाच्या महिलांना एक दोन देऊ लागले, आणि त्याच्यातून मग हळदी कुकाचा कार्यक्रम घेऊ लागले, त्याला माझ्याकडे पैसे नसायचे, तर मी प्रत्येक महिलेला एक रोप म्हणून हळदीचं वाण हळदी कुकाला एक रोप म्हणून वाणच देऊ लागले, मग हे काम करता असताना त्याच्यामध्येच मी हे गावठी काम करता करता त्याच्यामध्ये हायब्रिड बियाचा आणि गावठी बियाचा एक संकरस्त तयार केला, माझ्या मनाने मला ते शोधलं का हे जे हायब्रिड आहे हे खूप विषयाच्यामध्ये खूप खत औषध आहे, आणि जे गावठी आहे याने आपली जमीन नासत नाही संपत नाही, मग या अनुभवातूनच मी हे केलं, मी एक निसर्गाची शाळा शिकले, एक काळ्या मातीची नाथ जोडलं, काळ्या मातीची नाळ जोडली, म्हणून आज मग हे मला सांगता आलं, आणि हे ज्ञान आमच्या वडिलांनी आम्हाला लहान असताना शिकवलं होतं, कसं शिकवलं होतं ते पण शाळा शिकेल नव्हते का, चांगल्या कामाला चांगलं फळ येतंय म्हणून, चांगलं काम केलं तर चांगलं होतंय,

0: मग गरिबी आली तर अजूनही श्रीमंती आली तर मग अजूनही टाकीचं गाव सोसल्याशिवाय दिवपाला येत नाही. हे खूप गोष्टी आमच्या वडिलांनी शिकवले होते आम्हाला. आणि ते एक एक शब्द मी डोक्यामध्ये ठेवू आणि जशी मी हे कामाला सुरुवात केली, बचत गट तयार केली बचत गटाच्या माध्यमातून, तसं हे बियाचं माझ्या लक्षात आलं, तसं मी माझ्या वडिलांनी जे शिकवलं होतं ते एक एक मी शब्द आठवू आणि हा समाजाला सांगते. तर माझे वडील पण म्हणायचे, माझे वडील पण समाजामध्ये खूप चांगले होते, पेढेचा धंदा करायचे आणि त्यांच्या सात मुली होते, त्या लोकांच्या मुलींना सुद्धा खूप जीव लावायचे. मी लोकांच्या मुलीला जीव लावला तर माझ्या मुलींना कोणीतरी चांगलं म्हणत, मी लोकांच्या लेकी मुलीला जर जीव लावला, लोकांच्या मुलीला जीव लावला तर माझ्या मुलीला कोणीतरी जीव लावेल, त्यांचं ही एक कल्पना होती. आणि त्या कल्पनेचे शब्द घेऊन मी हा अनुभव माझ्या स्वतःच्या घरात घेऊन स्वतःच्या बांधव उभारून घेतला आणि हा समाजासाठी पोचसूर पोहोचायला मला खूप वेळ लागला. सुरुवातीला खूप मला अडचणी आल्या, खूप लोकांनी मला नावं ठेवली, पण मला बाईक संस्थेत खंबीरपणे उभी राहायला भेटली आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही ठिकठिकाणी प्रदक्षिण मांडलं, मेळावे मांडलं, लोकांना शिकवलं. माझ्या शेतामध्ये 2-3 वर्ष सगळं घरी बनवलं, तिथं शेतकरी आणून दाखवले आणि आता मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी करून राहिले. तर माझं असं स्वप्न आहे का आमच्या तालुक्यात नाही जिल्ह्यात नाही तर सगळ्या भारतात हे बी गेलं पाहिजे आणि शिवाजी महाराजांसारखे आपले पुढचे मुलं घडले पाहिजे, जिजामाता सारखे आपल्या मुली घडल्या पाहिजे, डॉक्टर आंबेडकर बाबांसारखे मुलं घडले पाहिजे आणि यांना जर आपण देशी ठेवलं, देशी पिकावलं आणि विषमुक्त पिकावलं तर हे आपली पुढची पिढी खरोखर आता चांगलं काम केल्याशिवाय कधीच राहणार नाही. आणि काळी माती आपली आई आहे, हिचं सुद्धा आरोग्य राखलं पाहिजे. हिचं आरोग्य जर संपलं तर आपली पुढची पिढी संपूल आणि आपणही पण संपू. कारण ती अन्न देती माता आहे, पैसा किती असला तर पैसा कोणी खाऊ शकत नाही, पण जी माता चांगलं अन्न देई ती अन्न आज चांगलं असलं तरच आपणही चांगलं राहून आपली पुढची पिढी चांगली राहील. याच्यासाठी मी शेतकऱ्याला कळीची विनंती करून सांगते, ह्या मातीचं आरोग्य राखा, ह्या मातीला सांभाळा, ही आपली माता हिला सांभाळ, ही जर सांभाळली तर आपल्या पिढ्यानपिढ्या चांगल्या राहतील, नाही तर ती जर संपली तर आपण तिला कुठला डॉक्टर राहणार आहे आणि कुठलं तिला गोळ्या औषधं देणार आहे. याच्यासाठी माझी कळकळीची विनंती आहे शेतकरी बंधूंना का हिचं आरोग्य राखा आणि पैशाच्या बँका भरपूर आहे गावगाव, ही देशी बियाची बँका एक मी तयार केली. अशी माझं एक स्वप्न आहे प्रत्येक गावामध्ये एक एक पैशाची बँका, पैशाच्या बँका भरपूर आहे, एक एक बियाची बँका तयार झाली पाहिजे आणि प्रत्येक गावामध्ये देशी बियाची बँका तयार झाली पाहिजे आणि जेणे शेतकरी बंधूंच्या आत्महत्या पण कमी झाल्या पाहिजे. एवढंच मी शेतकऱ्यांना कळकळीची विनंती करून सांगते. तर त्याच्यामध्ये तुमचं आमचं सगळ्यांचं काम आहे, तुम्ही आम्ही सगळं सहभागाने हे काम केलं पाहिजे तर सगळ्यांपासून हे विषमुक्त अन्न खायला गेलं पाहिजे.
1: जी आपको बहुत सारे मुद्दे मुझे लगता है समझ में आए हैं, फिर भी थोड़ा ब्रीफिंग मैं करना चाहूंगा आपसे. कई मुद्दे उन्होंने बताया कि भारत की बेटी होने का उनको नाज तो है, लेकिन ये नाज पैदा होने के लिए उनको काफी स्ट्रगल करना पड़ा. वो स्ट्रगल लाइफ भी उन्होंने बताया, जैसे कि उनका 40 ईयर का लाइफ आफ्टर मैरिज, वो जो 12 ईयर की थी तभी उनका अर्ली मैरिज हुआ और उसके बाद उन्होंने 40 ईयर्स जहां हम जानवर बांधते हैं उसको हट बोलते हैं, वो हट में उनके 40 ईयर्स का लाइफ गए. और उसके बाद उन्होंने शुगर केन फैक्ट्री पे शुगर केन कटिंग का भी काम किया, मजदूरी का. अब कई सारे ऐसे काम कष्ट उनको समाज में उठाने पड़े, तब जाके उनको ये बड़ा मंच मिला है या फिर देश की सेवा करने का मौका मिला है. और उनके जहन में बचपन से ही देश की सेवा करना, आपके देश के लिए, आपके समाज के लिए कुछ ना कुछ करने का उनकी एक सोच थी और वो सोच उनको मिली थी उनके पिताजी से, क्योंकि उनके पिताजी का भी मानना था कि बेटियां पढ़ेंगी, बेटियां बढ़ेंगी या बेटियों को अगर सम्मान मिलेगा तो देश का सम्मान होगा, तो उनके पिताजी का मानना था. और सेम वही थॉट्स रायबाई जी के भी है कि लड़की का, बेटी का सम्मान होना चाहिए और वो सम्मान मिलने के लिए राजा शिवाजी महाराज जैसे बच्चे पैदा होने चाहिए और माँ जिजाऊ जैसी लड़कियां पैदा होनी चाहिए. और ये पैदा होने के लिए हमारा सबका खाना अच्छा होना चाहिए, सकस खाना होना चाहिए, न्यूट्रिशियस डाइट होना चाहिए और वो डाइट आएगा हमारे अच्छे सीड बोने से ही, वहां से वो खाना पैदा होगा. उन्होंने ये भी जिक्र किया कि बाबा साहब अम्बेडकर जैसे लड़के हमारे देश को चाहिए और वो बनाने के लिए, वो विचार बनने के लिए खाना हमारा सशक्त होना चाहिए. तो ये सब चीजें उन्होंने खाने से जुड़ी है, न्यूट्रिशियस डाइट से जुड़ी है. और भी उनका एक सपना है कि हर एक गांव में, जैसे पैसे की बैंक तो बहुत है, पैसा खा नहीं सकते हम, तो बीच अगर

परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.
2: ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM. आनंदी रहा आणि आनंद लुटा.

0: नमस्कार, मी वर्षा उसगावकर. तुम्ही ऐकता आहात पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदित रहा आणि नेहमी सगळ्यांना आनंदित ठेवा.
1: खाबो का सफर आरजी सनी के साथ.

0: जिंदगी आसान बनाने के लिए आइए सुनते हैं शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
1: जब हम अपने आप को परमिशन देते हैं ना गुस्सा करने की, तो हम दिन में दो चार बार कर देते हैं। अब जितनी बार हम करेंगे वो संस्कार क्या होता जाएगा, वो संस्कार पक्का होता जाएगा। जैसे सपोज किसी को स्मोकिंग की आदत है तो वो कहते हैं दिन में सिर्फ दो, तो जब तक वो दिन में दो लेंगे वो कभी नहीं छूटेगी, क्योंकि जितनी बार की तो वो आदत क्या होती जाएगी, पक्का। लेकिन अगर अब उन्होंने कहा तीन दिन बिल्कुल नहीं, तो वो तीन दिन में उन्होंने उस आदत को कमजोर करना शुरू किया। तो कोई भी आदत को खत्म करने का एक ही तरीका है सिर्फ, कि उसको कर्म में आने नहीं देना। जितनी बार वो आएगी वो सिर्फ क्या होती जाएगी, स्ट्रेंथन होती जाएगी।
0: आप सुन रहे हैं पुनेरी आवाज 107.8 FM, खुश रहो खुशियां बांटो।
2: नमस्कार, अलग कपड़े विद्यार्थी के श्रोते हो नमस्कार। तुम्ही ऐकत आहात पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही आहात आरजे जगदीश सोबत तुमच्या लाडक्या कार्यक्रमात अलगची झलक मध्ये। अलगकरांना वाव मिळावा यासाठी वाहिलेल्या कुरकुरीत खुसखुशीत रंगतदार तजेलदार मजेदार उठावदार बहारदार आणि दमदार अलगची झलक या कार्यक्रमामध्ये अलगप्रेमी रसिक श्रोते हो ऐकूया तुमच्या पसंतीस उतरलेल्या अलगकार मित्रांच्या गळ्यातील ताईत झालेला अलगची झलक हा कार्यक्रम। अलग तुमची रसिक श्रोते हो, झलक आमची। अलगप्रेमी रसिक श्रोते हो, आज 1 फेब्रुवारी 2026 प्रयोग क्रमांक 189 प्रयोगाच्या सुरुवातीलाच आपण देऊया आपल्या सगळ्यांचे राजकारणातील लाडके दादा अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली। पुणेरी आवाज 107.8 FM पवार कुटुंबियांच्या आणि तमाम महाराष्ट्रीयांच्या दुःखामध्ये सहभागी आहेत। दादा तुम्हाला चीर शांती लाभो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना। अलगप्रेमी रसिक श्रोते हो, दादा गेले हा मनाला चटका होता। खरंच आजही त्या ठिकाणी असं वाटतं की दादा येतील आणि पुन्हा भाषणाला उभे राहतील, पण काळ कोणातरी थांबत नाही म्हणतात ते खरं। वळूया अलगप्रेमी रसिक श्रोते हो प्रयोग क्रमांक 189 पहिल्या अलगकडे, जे आपल्याला पाठवले गुजरात अहमदाबाद येथून अलगकार अनला बापट। तिला संक्रांतीची हळदी कुंकू करताना पाहून बाजूवाली कुजबुजली, नवऱ्याने दुसरी ठेवली आहे आणि ही बसली बसली इथे वाण वाटत। तिच्या कानी गोष्ट पोहोचताच तिने शेजारणीला सांगितले, ताई ताई हेच माझे भाग्य नाही का की तो माझ्याशी खरे सांगून सोडून गेला आणि वाण मी माझ्या या संसाराकरता देते त्याच्याकरता नाही। अलंकरणाला अगदी योग्य उत्तर योग्य वेळेला दिलेलं आहे। खरं म्हणजे तो सांगून गेला ही ट्रान्सपरन्सी महत्वाची आहे। तो न सांगते जाऊ शकला असता, तो त्या ठिकाणी मनमानी कारभार तो करतोय, पण तरी त्याचंच दुःख मानण्यापेक्षा स्त्री माझ्यासाठीच तो आहे आणि त्याच्यासाठीच मी आहे या विचाराच्या पुढे चाललंय आणि तीही त्या ठिकाणी ते स्वीकारते हे जास्त महत्वाचं आहे। टक्के तोंडपे देण्यापेक्षा आपण ज्या कार्यक्रमाला आलोय तो कार्यक्रम आनंदाने उपभोगावा, त्याच्यात आनंद लुटावा, हाच खरं म्हणजे संक्रांतीच्या हळदी कुंकवाचा महत्वाचा उद्देश असतो। हे तुम्ही खरं म्हणजे अप्रत्यक्षरित्या अधोरेखित केलंय ते जास्त महत्वाचं आहे। वळूया पुढच्या अलगकडे, जे आपल्याला पाठवले अलग गुरु, अलगचे महागुरु, अलगचे मार्गदर्शक, ज्यांना अलग अगदी योग्य पद्धतीने कळले आणि प्रथम अलगकार श्री राजेंद्र वैशंपायन, अलगकार राजेंद्र वैशंपायन यांच्या पावलावर पाऊल टाकून आणि काकणभर सरत अशी खरं म्हणजे जे अलग लिहितात ते अलगकार मयुरेश देशपांडे पिंपरी चिंचवड अलगकार मनाठे ते लिहितात। तो काळ वेगळा होता जेव्हा आई वडील स्वतः

आजच्या आत घरात येत असत. पार्टीवरून परतताना त्या दोघांचे बोलणे चालू होते. अलख का मयुरेश, खरंच तुमची अलख हा वस्तुपाठ असतो, तुमची अलख हा आदर्श असतो इतरांसाठी. अलख कशी लिहावी याचं उत्तम उदाहरण आहे तुमची अलख. बघा ना, पार्टीवरून परत असतानाची कुजबूज किंवा तो कापरा किंवा तो हलका स्वर कोणाचाही असू शकतो. कदाचित पार्टीहून आलेल्यांचा असू शकतो किंवा कदाचित जे दोघं घरी बसलेत त्या दोघांचं बोलणं चालू असतं. ते आजी आजोबा असू शकतात, ते आई बाबा असू शकतात, ती नातवंड असू शकतात, ते भाऊ बहीण असू शकतात, किंवा दोघं मित्र असू शकतात आणि त्या ठिकाणी ते पेईंग गेस्ट राहत आहेत आणि तिथे ते परत आलेले आहेत. काही असू शकतं. आई वडील स्वतःच आजच्या आत घरात येत असत म्हणून त्या ठिकाणी संस्कृती होती असंही त्या ठिकाणी असू शकतं. आणि आज आई वडील त्या ठिकाणी आजच्या आत घरात येत नाहीत, ते स्वतःला पार्टीत जातात. मग आम्ही मुलांनी काय त्या ठिकाणी दिवे लावायचे किंवा आम्ही मुलांनी कोणाचा आदर्श घ्यायचा असाही त्या ठिकाणी स्वर असू शकतो. अलंकार मयुरेश, छोट्याशा अलक मधून अनेक शक्यता असतात. मी 100% म्हणू शकतो अलक असते छोटी पण गोष्ट सांगते मोठी, अलक असते लहान आशय तिच्यात महान. अलंकार मयुरेश मानाचा मानाचा मुद्दा. तुमच्या इतकी त्या ठिकाणी दमदार अलक लिहिणारे पुढचे अलंकार आहेत. अलंकार हेमंत कुलकर्णी जे हेमुकुल या टोपणाने लिहितात मुलून मुंबई येतून. इतके दिवस त्यांच्या अवतीभोवती वावरणारी भीती आता प्रत्यक्ष त्यांच्या समोर येऊन उभी ठाकल्यामुळे आता काही आपली धडगत नाही हे त्यांच्या लक्षात आलं. अखेर त्या व्यक्तीने त्यांना गाठलंच होतं. सो मिस्टर, तुम्ही त्या पटावरचं मुख्य प्याद म्हणजे वजीर आहात. तर त्या व्यक्तीच्या हातात पूर्वी घडलेल्या खुनांच्या वेळी सापडलेल्या प्याद्यांप्रमाणे बुद्धिबळाच्या पटावरचं काळ्या रंगाचं वजीराचं प्याद होतं. अलक हेमंत, तुम्ही अलीकडे खूप गंभीर अलक लिहायला लागलायत, तुम्ही अलीकडे रहस्यमय अलक लिहायला लागलायत, तुम्ही वास्तवातील प्याद्यांना कल्पनेच्या पातळीवर न्यायला लागलात. खरं म्हणजे तुमच्या अलक मधल्या शक्यता सुद्धा अनेक असतात, रंगीबेरंगी असतात, विविध रंगी असतात आणि त्यातून त्या ठिकाणी तुम्ही वेगळ्या प्रकारचे विषय छोट्याशा अलक मधून मांडण्याचा प्रयत्न करत असता. खरंच आहे ते प्याद बुद्धिबळच्या पटावरचं काळ्या रंगाचं वजिराचं प्याद होतं. प्याद सुद्धा काहीतरी करू शकतं आणि वजीर तर त्या ठिकाणी सर्वार्थाने राजापेक्षाही राजाला जपणारा, राजाचं रक्षण करणारा अत्यंत महत्वाचं प्याद असतो. आणि भीती मात्र आपल्या पाठीशी लागली की ते प्याद सुद्धा हतबल होऊ शकतं असाही आशय तुमच्या अलग मधून व्यक्त होतो. तुम्हालाही मानाचं मुद्रा, मला खात्री आहे तुम्हाला आणखी वेगळं काहीतरी सांगायचं असेल अर्थात ते प्रतिक्रियेत सांगा म्हणजे माझ्याही ज्ञानामध्ये भर पडेल. वळूया पुढच्या अलककडे जी आपल्याला पाठवली यवतमाळ येथून अलककारचा आरती राजूरकर यांनी. अलककार आरती लिहितात, उतार वयातील दाम्पत्याचा आपापसात संवाद चालला होता. अहो आजही आपली मुलं प्रत्येक निर्णय घेताना आपलं मत मागतात, याचं फार कौतुक वाटतं मला. नाहीतरी हल्ली कोणती मुलं मोठ्यांचा सल्ला घेतात, सर्व स्वतःहून ठरवून मोकळे होतात. हो, कारण आपण वेळी स्वतःला पाठीमागे हात बांधून पेरलेलं उवायची वाट बघण्याची सवय लावून घेतली त्याचाच हा परिणाम. अलंकार आरती वरचा आशय आणि दुसऱ्या परिच्छेदातला आशय विरोधाभास आहे पण तरीही ते सौंदर्य फार महत्वाचं आहे. आपण पाठीमागे हात बांधून घेतले म्हणजे आपण दुसऱ्यांच्या निर्णयात ढवळाढवळ केली नाही, मुलांच्या निर्णयात ढवळाढवळ केली नाही, मुलांना स्वतंत्रपणे निर्णय घेऊ दिले म्हणून ते आपल्याला विचारतात असा एक विचार. आणि आपण त्या ठिकाणी मुलांना सवय लावली की आपण आपले निर्णय घ्यायचे पण ज्येष्ठ श्रेष्ठांना विचारावेत, आम्ही तुमच्या निर्णयात कुठलीच जवळजवळ करणार नाही असा आशावाद त्यांच्या मनात पेरलात म्हणून ते अलग म्हणून ते निर्णय घेतात. अलग करा आरती, खरं म्हणजे तुमची आरती उतरायला हवी इतकी दमदार अलग तुमची आहे. तुम्हालाही मानाचा मानाचा मुद्रा. असं वागलं पाहिजे म्हणजे दुसऱ्यांच्या एका निर्णयाला आपण न्याय देऊ शकतो किंवा दुसऱ्यांचा विचार आपण शिरसावंद्य मानू शकतो. ऐकूया पुढची अलग जी आपल्याला पाठवले ठाणे येथून एसके टोपण्णाने लिहिणाऱ्या अलकर संगीता दिगंबर कासले. अलकर संगीता लिहितात, तिचा दिवस उगवतो, नाव न विचारता हात रापतात पण हक्क मोजले जात नाहीत. चूल शेती लेकर आणि उरलेलं मौन. एक दिवस ती प्रश्न विचारते, मी कितीची? तेव्हाच समाज आरशात स्वतःकडे पाहतो. वा अलकर संगीता, संगीत आहे तुमच्या अलक मध्ये व्यथेचं वेदनेचं स्त्रीच्या शोषणाचं स्त्रीच्या अस्तित्व

वास्तविकतेच्या वास्तवाचं आणि ही स्त्रीवादी अलग मला भावली। खरंच एक दिवस ती प्रश्न विचारते, मी कितीचं करू, असाही खरं म्हणजे तो छुपा प्रश्न आहे। आणि तेव्हा समाज आरशात स्वतःकडे पाहतो, म्हणजे समाज त्या ठिकाणी बदलतोय, समाज संवेदनशील झालाय, स्त्रियाच्या प्रश्नांवर सजग झालाय, असाही विचार आहे। पण तरी खरंच हात राबत राहतात, अगदी न थकता हात राबतच राहतात, हा तुमच्या आलकमधला भाव मला त्या ठिकाणी भावला। वळूया पुढच्या आलककडे, जे आपल्याला पाठवले महमदपूर जिल्हा यवतमाळ येथून, आलककार चित्रा सुधाकर काय। आलककार लिहितात, विनोबा ऍप विद्यार्थ्यांच्या व्हिडिओमध्ये पहिले नियम असे होते की ज्याला सर्वात जास्त लाईक मिळेल त्याचा जिल्ह्यामध्ये नंबर येणार। डिसेंबर महिन्यात जास्त लाईक मिळाले आणि जिल्ह्यामध्ये नंबर येणारच, पण नशिबाचे चक्र फिरले। 2 जानेवारी नियम आला की आता लाईक नाही, फक्त व्हिडिओ पाहून नंबर येणार। नियम तर चांगला, पण म्हणतात ना नशिबासमोर काहीच चालत नाही। अलका चित्र नशिबाचा प्रश्नच येत नाही। ते खरं म्हणजे हा नियम चांगला आहे, ज्याचं व्हिडिओ सर्वोत्कृष्ट त्याला बक्षीस, कारण ज्याचे फॉलोअर जास्त त्याला बक्षीस, म्हणजे रील झाले की ज्याचे फॉलोअर जास्त मग दर्जाचं काय, फक्त संख्यात्मक झालं। नियम चांगला आलाय आणि नियम चांगला आलाय बक्षीसही मिळणार, आणि तुम्हाला बक्षीस मी मात्र देतोय मानाच्या मुद्र्याचं, कारण तुम्ही अत्यंत उत्तम अशा विषयाला हात घातलात। हा विषय पुढे त्या ठिकाणी चालला पाहिजे, हा विषय पुढे नेटाने मांडला गेला पाहिजे। तुम्ही शिक्षित आहात हे या अलक म्हणून कळतंय आणि तुम्ही शोभत आहे सुद्धा। वळूया पुढच्या अलकडे, जे आपल्याला पाठवले सोनापूर कॉम्प्लेक्स गडचिरोली येथून, अलककार उपेंद्र रोहणकर। अलककार उपेंद्र लिहितात, अल्पवयीन मुलीच्या बलात्काराची बातमी ऐकून तो रागाने लालबून बसला आणि रस्त्याने जात स्वतःशीच पुटपुटत होता। आपल्याला मानवानी कोणत्या पुरुष प्रवर्गात जन्म घेतला, आपल्या मानवानी कोणत्या पुरुष प्रवर्गात जन्म घेतला। अलकर उपेंद्र ही स्वतःशी पुटपुटणारी माणसं बलात्काराला दुजोर देतात का, असा प्रश्नही पडतो। ही माणसं फक्त मुठी आवळतात का, आपल्या मानवानी कोणत्या पुरुष प्रवर्गात जन्म घेतला इथेच विषय संपतो का। त्या बलात्काराला शोधून ठोकावं, त्या बलात्काराचं शिष्ण छाटावं, लिंग छाटावं, असा विचार मनात येऊन तो त्या ठिकाणी तशी कार्यवाही करेल किंवा तसं पेटून उठेल, असा पुरुष शंड पुरुष नव्हे, थंड पुरुष नव्हे, तर त्या ठिकाणी प्रक्षोभक पुरुष जन्माला येणं हे तुमच्या अलकमधलं खरं बीज आहे आणि ते तिथे दिसून येतंय। फक्त मुठी आवळण्यापेक्षा, रागाने लालबुंद होण्यापेक्षा आता क्रिया करण्याची गरज जास्त आहे। वळूया पुढच्या अलककडे, जी आपल्याला पाठवले हृदय जॉकी या टोपणाने लिहिणारे अलककार श्री अमरदीप सुनंदा पंढरीनाथ मखामले तथा दादासाहेब छंदोबामात्य आंतरराष्ट्रीय मंच सन्मान तळेगाव दाभाडे। ते लिहितात, तिनं आधी मराठी माणूस नाकारला, मराठी अस्मिता नाकारली, आता मराठी संस्कृती हा महाराष्ट्र धर्म आहे म्हणावं, लवकरच पाहायला मिळेल हा सूर्य हा जयद्रथ। बिग श्वास। अलंकार अमरदीप, तुम्ही हृदय जॉकी शोधता, कारण प्रत्येकाच्या हृदयातली भावना, प्रत्येकाच्या हृदयातली संवेदना, प्रत्येकाच्या हृदयातली खंत वेदना व्यथा तुम्ही कागदावर मांडता। बघा ना, बिग बॉस मधला हा खरं म्हणजे अनुभव आहे। ती कोण आहे ते सगळ्या महाराष्ट्राला कळलं असेल, कोणी महाराष्ट्र अस्मिता नाकारली तेही सगळ्यांना कळलं असेल। तुम्ही सजेस्टिव्ह प्रत्येकात्मक सूचकात्मक अलकलेली, तुमची अलक नेहमी सुचवते, म्हणून तुम्हाला मला वारंवार मानाचा मुद्र द्यावासा वाटतो। पण खरंच आहे, हा महाराष्ट्र दाखवून देईल हा सूर्य हा जयद्रथ, तू लवकरच बिग बॉसच्या घरातून बाहेर जाशील, असं सज्जड दम तुम्ही तुमच्या अलकमधून तिला दिलेला आहात, त्या कंटेस्टंटला दिलेला आहात, त्या सहभागी स्पर्धकाला दिला आहात। वळूया पुढच्या अलककडे, जे आपल्याला पाठवले अलककार असिस्टंट प्रोफेसर भारतकर बीटी अंबाजोगाई। अलककार असिस्टंट प्रोफेसर भारतकर लिहितात, वास्तव सुखाला लाथाडून ती सुखाच्या शोधात हृदयाची दारं फुटवत राहिली, क्षणिक सुखाच्या मोहाने भरकटलेली पावलं वास्तवाचं दर्शन होताच परत फिरली, तेव्हा वेळ मात्र निघून गेली होती। अलककार भारतकर बीटी खरंच आहे, असंच होतं, बऱ्याच वेळा वेळ निघून जाते आणि वेळ निघून गेली की पीळ पडतो हृदयाला, पण वेळेच्या पुढे आपल्याला काहीच करता येत नाही, म्हणून आपण वेळ जपली पाहिजे, वेळेत आपण सगळं केलं पाहिजे।

वेळ गेली की हातात फक्त पश्चातापाचं शस्त्र राहतं. ते शस्त्र आपल्याला समाधान देऊ शकतं, पण पुन्हा ती चूक करणार नाही याची खात्री आपण त्या ठिकाणी बाळगायला हवी. अलंकार भारत करबीती प्रत्येक वेळेला नवीन विषय मांडता. खूप खूप धन्यवाद. वर या पुढच्या अलंकार जे आपल्याला पाठवले, अलंकार संहिता देठे माटुंगा मुंबई येथून. संस्काराची व्याख्या मराठीच्या तासाला गुरुजींनी मुलांना प्रश्न विचारला, संस्कार म्हणजे काय? कुणी म्हणाला शिस्त, कुणी म्हणाला पाठांतर, पण शेवटच्या वाक्यावर बसणाऱ्या एका मुलाने उत्तर दिलं, स्वतःची भूक विसरून दुसऱ्याची भूक भागवणे म्हणजे संस्कार. अलंकार नीता नाव नीता. त्यामुळे तुम्ही नीतिमत्ता शिकवलीत, नैतिकता शिकवलीत, तुम्हाला मानाचा मानाचा मुजरा, तुमच्या अलक मधली व्याख्या संस्काराची ही परवलीची होऊ दे. स्वतःची भूक विसरून दुसऱ्याची भूक भागवणे म्हणजे संस्कार हा सुविचार होऊ दे, असा तुम्हाला आशीर्वाद देतो, अशी इच्छा व्यक्त करतो. अलक प्रेमी रसिक श्रोतो, एकापेक्षा एक दमदार तुम्ही अलक ऐकल्यात, पण आता वेळ झाला आहे विश्रांतीचा, अल्प विश्रांतीचा. अल्पशी विश्रांती घेतो, तुम्ही झकास फक्कडस हिंदी एक गीत ऐका. आज जगदीश कुठेही जाणार नाहीये, लगेच परत येणार आहे पुढच्या एकापेक्षा एक बहार अलग घेऊन. तोपर्यंत ऐकत राहा पुणेरी आवाज, आनंदी राहा, आनंद लुटा. धन्यवाद.

0: 107.8 खुश रहो खुशियां बांटो।
1: अलग खबरी मी रसिक श्रोते हो तुम्ही ऐकत आहात पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही आता आरजे जगदीश सोबत रंगतदार आणि बहारदार कार्यक्रमात अलगची झलक मध्ये अलग तुमची रसिक श्रोते हो झलक आमची। अलग खबरी मी रसिक श्रोते हो आज 1 फेब्रुवारी 2026 आणि प्रयोग क्रमांक 189 आतापर्यंत तुम्ही एकापेक्षा एक बहारदार रंगतदार मजेदार आशय संपन्न अशा अलग ऐकल्या असाल आणि तुम्हाला त्या सगळ्या अलग 101% आवडल्या असतील आणि म्हणूनच आपण लवकर साजरा करणार आहोत प्रयोग क्रमांक 211 बाकी। चला तर आजच्या म्हणजे प्रयोग क्रमांक 189 बद्दल पुढच्या अलगकडे वळूया जी आपल्याला पाठवले गोरेगाव पश्चिम येथून अलगकार विवेकानंद यशवंत मराठे। अलगकार विवेकानंद लिहितात तो बागेतील बाकड्यावर पहुडला त्याचे लक्ष आकाशात चमकणाऱ्या चांदण्याकडे गेले तो तुच्छपणे हसून जमिनीवर थुकला त्याला कशाचीही तमा नव्हती नित्य नियमाने पहाट झाली होती। अलगकार विवेकानंद थोडीशी कथा कुठेतरी हरवल्यासारखी वाटते म्हणजे इथे कथा म्हणजे घडलं काहीच नाही नित्य नियमाने पाठ झाली ती पाठ होणारच आहे पण तो थुकला का तुच्छपणे थुकला का चांदणं त्याला आवडत नाहीये तर त्याने आकाशाकडे पाहिलं का तो विमनस्क अवस्थेत आहे बागेतील बाकड्यावर कसा काय झोपू शकला कारण बाग तर बंद होते असे बरेच प्रश्न पडले पण काही हरकत नाही तुम्ही नक्कीच यातून काहीतरी आणखीन चांगलं मांडणार असाल कदाचित मला गवतलं नसेल प्रतिक्रियेमध्ये कळवा म्हणजे आपल्याला इतरांनाही लक्षात येईल प्रयत्न मात्र उत्तम आहे। वळूया पुढच्या अलगकडे ज्या सतत शिकत असतात 1000 पेक्षा जास्त अलग लिहूनही सर अजून चांगलं लिहायचं आहे अशी विचारणा करणाऱ्या अलगकार नाशिक येथील विमल बागडे। अलगकार विमल लिहितात त्याचा वृद्धापकाळ सुरू झाला परदेशी गेलेला मुलगा मायदेशी परतला तो 25 वर्षाने तरुण झाला। वा अलगकार विमल कमाल आहात तुम्ही खूप छान अलग आहे खरंच आहे आपली मुलं परदेशी गेली असतील तर ती परत आली तर होणारा आनंद आपल्याला तारुण्यात घेऊन जातो आणि 25 वर्षाने तरुण झाला यात बरंच काही तुम्ही सांगितलं मुलगा कायमचा इथेच राहो असा आशावाद व्यक्त करू आणि प्रयोग क्रमांक 189 पुढच्या अलगकडे वळूया जी आपल्याला पाठवले श्रीरामपुरीतून अलगकार एकनाथ पाटील डांगे। अलगकार एकनाथ तुम्हाला खरंच अलगच्या कार्यक्रमाबद्दल खूप अप्रूप असतं तुम्ही सूचना येऊनच नाही हो आपण अलग पाठवून ठेवायची हा तुमचा शिरस्ता असतो आणि तुम्ही सुचली की अलग पाठवता पण मग बऱ्याच वेळेला काय होतं तुमची अलग वेळेत येत नाही म्हणजे सूचना आल्यानंतर येत नाही मग अलग घ्यायची राहून जाते असं करू नका असं केल्याने तुमचं नुकसान होतं आणि चांगली अलग अलगकारांपर्यंत पोचत नाही रसिक श्रोत्यांपर्यंत पोचत नाही। अलगकार एकनाथ लिहितात एक खूप गरीब वाटसरू व्यक्तीला रस्त्यात पैशाचे पाकिट सापडले पाकिटात 50,000 रुपये नाव गाव व पत्ता होता या वाटसरूने या नाव गाव पत्त्याचे पैशाचे पाकिट रजिस्टर पोस्टाने पाठवून दिले कृतज्ञता सद्भाव म्हणून अभिनंदन करण्यासाठी पैशाच्या पाकिटाचा मालक त्या वाटसरूच्या व्यक्तीच्या गावी भेटायला आला पण तेव्हा त्या गरीब सज्जनाचे नुकतेच काही वेळेपूर्वी निधन झालेले होते। अलगकार एकनाथ जो आवडतो सर्वांना तो आवडे देवाला असं म्हटलं जातं म्हणजे खरंच आहे की चांगली माणसं परमेश्वर घेऊन जातो का ते माहीत नाही कदाचित तिकडे चांगल्या माणसांची वानवा असावी पण गरीबाचं नक्कीच स्वर्गात स्वागत झालं असेल इथे स्वागत करायला तुम्ही थोडासा उशीर केलात उपकार मानायला उशीर केलात काही हरकत नाही तुम्ही उपकार मानायला आलात याचा अर्थ तुम्ही कृतज्ञ आहात कृतघ्न नाही हे सिद्ध झालं खूप छान। वळूया पुढच्या अलगकडे वसमतकर लोकमित्र नगर नांदेड येथून अलगकार सौ बालिका हरणाप्पा बरगळ लिहितात माझ्या लग्न अगोदर शेतीच्या एका शुल्लक काढावून सासूबाईच्या आणि भावकीच्या बाईचे बोलणे चालणे अजिबात नव्हते मी पुढाकार घेऊन संक्रांतीला तिळगुळाचा कार्यक्रम ठेवला दोघी राग लोभ विसरून एकत्र आल्या तिळगुळ घेऊन गोडगोड बोलत गप्पांमध्ये हरवून गेल्या। वा अलगकार बालिका मी काय म्हणतो माहितीये ना तुम्ही बालिका नाही आहात तुम्ही अलगच्या महानगरपालिका आहात किती उत्तम विचार मांडलात बघा तुम्ही कोणीतरी पुढाकार घेणं गरजेचं आहे आणि तुम्ही पुढाकार घेतलात म्हणून तुम्हाला मानाचा मुद्रा भांडण मिटवून ते एकत्र आल्या यापेक्षा

ही चांगली गोष्ट ती कोणती? चला तर वळूया पुढच्या अलककडे जी आपल्याला पाठवली आहे चंद्रपूर येथून अलककार चैताली दिलीप खोब्रागडे. अलककार चैताली, मला वाटतं तुम्ही पहिल्यांदाच अलक पाठवली असावात म्हणून तुम्हाला मानाचा मुजरा, तुम्हाला तुमचं स्वागत. आणि पहिल्यांदा अलक नसेल पाठवली तर बऱ्याच दिवसांनी पाठवली असेल कारण मला आठवत नाहीये, पण स्वागत करायला काहीच हरकत नाही. अलककार चैताली लिहितात सावली. दिवाळीची साफसफाई करताना काढलेली अडगळ आता तिने नकोशी झाली होती. तिने मनाशीच निश्चय केला आणि सारी अडगळ दूर झाली. तो मात्र रित्या नजरेनं सगळीकडे अडगळ शोधत फिरत होता. बापरे, अलककार चैताली काय बोलायचं, म्हणजे तिने एवढं चांगलं केलं, तिने मनाशी निश्चय केला, सारी अडगळ दूर केली, म्हणजे इथे खरं म्हणजे मनातली अडगळ सुद्धा आणि घरातली सुद्धा. आणि तिने रितं मन केलंय, मोकळं मन केलंय. आता तू सुद्धा मोकळ्या मनाने तिचा स्वीकार करायला हवास. पण पुरुष मात्र अडगळ मनात ठेवू शकतो, म्हणजे मनात अडी ठेवू शकतो, असा काहीसा विचार या अलकनं तुम्ही मांडलात. वळूया पुढच्या अलककडे जी आपल्याला पाठवले पुणे येथून अलककार सुलभा चतुर्वाल. अलककार सुलभा लिहितात शेतात मजुरी करणारी ती थकून घरी आली. तिचा 2 वर्षाचा लेक आणि सासूबाई घरी दिसले नाही. अस्थिर इथंच म्हणून तिने चूल पेटवली. तेवढ्यात सासूबाई नातवाला नि पदरातील धन संभाळत येऊन तिच्या पुढ्यात ओतले. गाजर, बोरे, हरभरा, मुठीत तिळाच्या तेवढ्या तिळाच्या वड्या. त्या म्हणाल्या आज गणेश जयंती, आपल्या गणेशाला बोर नहाण करूया. कोपऱ्यातल्या गणेश हळूच हसला. वा वा, अलका सुलभा सुलभ पद्धतीने संस्कृतीचं महत्व, श्रद्धेचं महत्व तुम्ही सांगितलं. शेतातून मजुरी करणारी ती थकून घरी आली. लेख सासूबाई दिसले नाहीत आणि हे सगळं काही त्या ठिकाणी चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं. तुमच्या सश्रद्ध भावनेला मानाचा मानाचा मुद्रा. वळूया पुढच्या अलकडे जे आपल्याला पाठवले अलककार अरुणा दुग्दलवार दिग्रस जिल्हा यवतमाळ येथून. अलककार अरुणा लिहितात पतंगाचा खेळ रंगात आलेला. काट काट काट रेचा गलका चालला होता. त्याने मात्र स्वतःची पतंग त्यातून हलकेच सोडून घेतली. वा अलककार अरुणा, आपण स्पर्धेत असूच नये, स्पर्धा आपली आपल्याशी असायला पाहिजे. दमदार विचार मांडलात. पतंगाच्या खेळात काटछाट करण्याचं राजकारण त्यांनी करावं, आपण साध्या माणसांनी सादर राहावं. अगदी स्वर्गीय अजितदादा सुद्धा म्हणाले राजकारण वाईट असतं रे बाबा. खरंच राजकारण वाईट असतं, कोणाचा बळी जाऊ शकतो सांगता येत नाही. वळूया मानाचा मुद्रा देऊन पुढच्या अलककडे. अलंकारचं स्वप्न प्रशांत जगदळे नागपूर येथून लिहितात सलोखा. कुठल्या तरी द्वेषातून नेहमीच शेजाऱ्यांशी कडकडून भांडणाऱ्या तिने आपल्या उपवर मुलीचे लग्न शेजाऱ्याच्या तरुण मुलाशी मोठ्या थाटामाटात लावून दिले आणि नेहमी करतात द्वेष संपवला. अलंकार स्वप्ना स्वप्नवत तुमची अलग आणि स्वप्नवत असा तुमचा विचार, दमदार विचार, उबदार विचार, बहारदार विचार, मानाचा मानाचा मुजरा. खरंच आपण नाते संबंध जोडावेत. अगदी आधीचे राजे महाराज सुद्धा नाते संबंध जोडायचे आणि त्याच्यामुळे आपापसातला द्वेष संपायचा, आपापसातला द्वेष संपून एक नवीन विचार व्यक्त व्हायचा. किती उत्तम विचार मांडलात अलककार स्वप्ना स्वप्नवत असा विचार मांडलात. पुन्हा एकदा मानाचा मानाचा मुजरा. वळूया पुढच्या अलककडे रुकडी तालुका हातकणंगले जिल्हा सोलापूर येथून. अलककार क्षितिजा कुलकर्णी लिहितात नोट. आज एकच नोट शिल्लक होती पण ती पण फाटलेली. अलककार क्षितिजा एकच नोट हे दुःख आहे आणि दुःखाची परिसीमा म्हणजे फाटलेली. 2 ओळींमधून केवढी दुर्दैवाची कथा तुम्ही अधोरेखित केलीत, मांडलीत. तुम्हाला खूप मोठ आश्वस्त असं त्या ठिकाणी व्यासपीठ मिळणार त्याच्यात खात्री देतो मी. तुमची अलग दमदार आहे, तुमची अलग रुबाबदार आहे, तुमची अलग बरंच काही सांगणारी आहे. 2 ओळींची अलग, अलग असते छोटी, गोष्ट सांगते मोठी, याची साक्ष अलककार क्षितिजा तुमच्या अलग मधून अगदी वारंवार पडते. तुमची अलग वारंवार आम्हाला विचार करायला भाग पडते. वळूया पुढच्या अलककडे जी आपल्याला पाठवले अलककार सोनाली सू पेरणेकर गोवा यांनी. अलककार सोनाली लिहितात आज मी खूप आनंदात आहे. ती म्हणाली का ग, अग आई मी शाळेत प्रवेश केला.
मात्र मी जिंकल्याबद्दल सारे शिक्षक अभिनंदन म्हणाले. द्यायलाच हवे. तू शाळेचे नाव जे राज्यात पहिल्या नंबरवर आणले आहेस. अलका सोनारी सोने पे सुहागा. सगळ्या शिक्षकांनी अभिनंदन केलं, आम्ही अभिनंदन करतो, पण हे अभिनंदन करताना आईने एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. शाळेचं नाव तिने राज्यात पहिलं आणलंय, पण त्याच्या मागे तिच्या इतकीच तुमची आणि तुमच्या इतकीच शिक्षकांची भूमिकाही महत्वाची आहे. त्याच्यामुळे तुम्ही शिक्षकांचंही अभिनंदन करायला हवं. आमचे विद्यार्थी जेव्हा परीक्षेत जातात, आमचे विद्यार्थी जेव्हा स्पर्धेत जातात आणि जेव्हा ते बक्षीस घेऊन येतात, त्यावेळेला विद्यार्थी पायावर डोकं ठेवतात, अभिमानाने ओढ भरून येतो आणि आम्हाला वाटतं की हे बक्षीस त्यांचं आहे, हे बक्षीस शाळेचं आहे, शाळेतल्या सर्व शिक्षकांचं आहे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं आहे, व्यवस्थापन वृद्धांचं आहे, आई वडिलांचं आहे, मात्या पित्यांबरोबरच त्यांच्या नातेवाईकांचं हे बक्षीस आहे. हे बक्षीस कोणा एकाचं नसतं, हे बक्षीस तुमचं आमचं सगळ्यांचं असतं. अर्थात श्रेय तिचं तिला मिळालंच, कारण सर्व शिक्षकांनी अभिनंदन केलंय. अशाच प्रकारच्या आलोक आपल्या कार्यक्रमालाही बक्षीस पात्र ठरतात. अशा प्रकारच्या आलोक आपल्या कार्यक्रमाला चार चांद लावतात. आलोक का सोनाली मानाचा मानाचा मित्र वळूया प्रयोग क्रमांक 189 मधील शेवटच्या आलोककडे, जी आपल्याला पाठवले मुक्काम पोस्ट शिर्डी तालुका राहता जिल्हा अहमदनगर अलकर ज्योती दिनकर कदम यांनी. अलकर ज्योती मला असं वाटतंय की तुम्ही पहिलीच अलक पाठवली असाल, म्हणून अलक प्रेमी रसिक श्रोत्यांच्या अलकची झलक या कार्यक्रमात नवे नवे अलकची झलक या कुटुंबात तुमचे सहर्ष स्वागत. पहिलीच अलक पाठवल्याबद्दल अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद. एकापेक्षा एक दमदार अलक अशाच पाठवत राम आणि अलकचा भाग बनत राहा. अलकर ज्योती लिहितात, त्याला सेवानिवृत्त होऊन अवघे चारच महिने झाले होते. 26 जानेवारीचा दिवस टीव्हीवर लाल किल्ल्यावरची परेड पाहताना सगळा भूतकाळ त्याच्या डोळ्यासमोर तरळून गेला. चॅनलवर बातम्या सुरू होत्या. आंबेडकर चौकात दंगा उसळल्याने शहरात चिंतेचे वातावरण. टीव्हीसमोर निवेदक म्हणाला, परकीयांच्या आक्रमणापासून तर देश वाचेल, पण स्वकीयांच्या आक्रमणाचं काय? आणि तो शून्यात हरवला. अलंकार ज्योती, खरं म्हणजे तुम्ही ज्योती आहात. त्याच्यामुळे तुम्ही समतेची, स्वातंत्र्याची आणि संविधानाची ज्योत पेटवली आहात. खरंच त्यावेळेला बरं होतं, आपल्याला आपला शत्रू कळत होता, कारण तो जाहीर होता. आपल्याला आपल्या शत्रूची ओळख होती, आपण शत्रूच्या छाताडावर गोळ्या झाडू शकत होतो. पण आज संविधानाचा अपमान करणारे जागोजागी आहेत, अनेक त्या ठिकाणी अनेक आहेत, आणि ते त्या ठिकाणी शत्रू आहेत हे आपल्याला कळू नाही. आपण खरंच बऱ्याच वेळेला हतबल होतो, कारण त्यांनी माफी मागून टाकलेली असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची, संविधानाची, आपल्या लोकशाहीची, आणि मग आपण पुन्हा त्याला आपलंच करतो, कारण त्याची हुजरेगिरी करणारे अनेक जण असतात, ते आपल्या विरोधात आलेले असतात. पण अलंकार ज्योती, तुम्ही खरंच एका उत्तम विषयाला त्या ठिकाणी वाचा फोडलेली आहे. हा विषय असा धगधग करायला पाहिजे. या विषयावर शून्यात हरवून चालणार नाही. या शून्यातून आता आपण पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेलं एक नवं विश्व निर्माण केलं पाहिजे, उभं केलं पाहिजे. एक नवी सृष्टी निर्माण करण्यासाठी तुम्ही खरं म्हणजे नवी दृष्टी आपल्या सगळ्या अलंकार मित्रांनी दिली आहात. खरं म्हणजे मला बरंच बोलावं असं वाटतंय. वेळेचंही भान आपल्याला राखायचं आहे, आपल्या नवनवीन अलग घ्यायचे आहेत. पण तुम्हाला मला पुन्हा अलंकार मित्रांनो एक गोष्ट इथे सांगायची आहे. अलंकार ज्योती यांना आपण मानाचा मुद्रा देऊ आणि एक सूचना करूया. आपला जो कार्यक्रम पाने चाळता चाळता जो मध्ये मध्ये बंद होता, तो पुन्हा आपण सुरू करणार आहोत. मुलका वेगळी माणसं हा कार्यक्रम, मुलका बाहेरील मराठी माणूस हा कार्यक्रम आपण चालू करणार आहोत. छुपे रुस्तम हा कार्यक्रम सुद्धा आपण चालू करणार आहोत. सूचनेकडे लक्ष ठेवा आणि नवनवीन आलोक, नवनवीन अलंकार आपल्या कार्यक्रमाशी कसे जोडले जातील हाही विचार करा. पण सूचनेपूर्वी आलोक पाठवू नका, सूचनेनंतर आलोक पाठवू नका. अलग नियमात पाठवा, वेळेत पाठवा. आपण अलग 4 ते 5 वाक्यांमध्ये पाठवतो का हा विचार सुद्धा करा. अलगचे नियम धाब्यावर बसवू नका. अलग लिहित राम, नियमितपणे पाठवत राम. कुठल्याही प्रकारची राजकीय टिप्पणी करू नका, धार्मिक टिप्पणी करू नका, आणि कुणाच्या भावना दुखवतील अशा प्रकारच्या अलग लिहू नका, त्या पाठवू नका. चांगले अलग लिहा. अलग पाठवण्यापूर्वी पुन्हा एकदा अलग वाचून पहा. अलगचं अलगत्व त्यात आहे का पहा. कुठेही जाऊ नका. ऐकत राहा पुणेरी आवाज

0: 外婆给我疼死了嘛呀，冷，
1: 他冷，他冷，他冷，冷冷冷冷，他冷，他冷，冷冷，他冷。
2: नमस्कार रसिक सुल्तानो, मैं धनंजय कुलकर्णी। बात पुरानी बड़ी सुहानी या 107.8 रेडियो पुणेरी आवाज वरून मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, आपल्या हिंदी सिनेमामध्ये विनोद वीरांची परंपरा खूप मोठी आहे आणि विनोद वीर कॉमेडियन म्हटलं की आपल्याला पहिल्यांदा डोळ्यासमोर नाव येतं मेहमूद यांचं। या मेहमूदवर आज आपण गप्पा मारणार आहोत। मेहमूदची कारकिर्द काय होती, त्याचे कुठले सिनेमे होते, कुठली गाणी होती, कुठल्या कारणामुळे तो एवढा हिट होत होता। मित्रांनो, विनोदाचा बादशाह म्हणजे मेहमूद। तमाम विनोद वीरांच्या मालिकेतील सर्वाधिक यश मिळवणारा आणि सर्वात मोठी इनिंग खेळणारा कलावंत म्हणजे मेहमूद। इनशॉर्ट, कॉमेडीचं दुसरं नाव म्हणजे मेहमूद। या प्रांतात त्याचा इतका दबदबा होता की 1960 तो चक्क सुपरस्टार पदावर पोहोचला होता। अनेक नायक त्याच्यासोबत काम करायला सासरच होते। त्यावेळेला मित्रांनो तुम्हाला खोटं वाटेल पण नायकांपेक्षा देखील काकणभर सरस असं त्याला मानधन मिळत होतं। त्याच्या नावावर सिनेमे अक्षरशः चालत होते। वितरक मेहमूदचं नाव असेल तरच पुढे यायचे, इतका एक छत्री अंमल हिंदी सिनेमामध्ये मेहमूद यांचा होता। तो पडद्यावर आला की थिएटरमध्ये हास्याचे धबधबे कोसळायचे। त्याच्या विनोदी अभिनयाला अनेक छटा होत्या। त्याची कॉमेडी ही हुकमी फलंदाजासारखी होती। हुकमी फलंदाज जसा मैदानात येतो आणि चौकार षटकारांची बरसात करतो तसंच मेहमूदचं व्हायचं। एका दमात तो शतक झळकावून हा सिनेमा खिशात टाकून निघून जायचा। तर या मेहमूद बद्दल बोलण्यासाठी माझ्यासोबत जोडले आहेत साताऱ्यावरून श्री पद्माकर पाठकजी। पद्माकर पाठकजी आपल्याकडे मागच्या आठवड्यातच रोशन यांच्याबद्दल बोलण्यासाठी आले होते। आज पुन्हा आपण त्यांना पाचारण केलं आहे मेहमूद यांच्याबद्दल बोलण्यासाठी। मित्रांनो, त्यापूर्वी तुम्हाला महत्वाची सूचना, सध्या लॉकडाऊनचा काळ आहे, सरकारी नियमांचं योग्य पालन करा, घरी राहा, स्वस्थ राहा, हा आमच्या रेडिओ पुणेरी आवाज यांचा संदेश आहे। पाठकजी, आपलं या कार्यक्रमात स्वागत।
3: धन्यवाद।
2: पाठकजी, आता जसं मी सांगत होतो आपल्या श्रोत्यांना की मेहमूद आज जे 50 पार केलेले लोक आहेत त्यांना मेहमूदच्या कॉमेडीचा खूप अनुभव त्यांनी घेतलेला आहे। त्यांनी
3: बरोबर,
2: तर ह्या मेहमूदचा रुपेरी पडद्याचा प्रवेश नेमका कसा झाला होता याच्याबद्दल आपण आता बोलूयात पहिल्यांदा। मला वाटतं बॉम्बे टॉकीज मध्ये त्याचे वडील काम करत होते। हा बोला।
3: मी ती आपल्या सगळ्या श्रोत्यांना ती माहिती मी सांगतोच आहे, परंतु मला जरा श्रोत्यांशी थोडासा अजून एक वेगळा आहे। जेव्हा मी मेहमूद हा विषय सुरू करण्याच्या आधी श्रोत्यांना मी आवर्जून सांगू इच्छितो की नमस्कार श्रोते हो, आपल्या सर्वांना कल्पना आहे की नाही मला माहित नाही, परंतु आपले जे धनंजय कुलकर्णी आहेत त्यांचं एक ई बुक साहिरच्या गाण्यांच्या बद्दलचं आता नुकतंच प्रकाशित झालेलं आहे आणि पुस्तकाच्या ह्याच्यातला हा एक वेगळा प्रकार आहे आणि सिनेमाबद्दल लिहिणारे अनेक जण आहेत, परंतु धनंजय कुलकर्णींनी हे वेगळ्या प्रकारचं पुस्तक तयार करून एक सिनेमाच्या संदर्भातल्या पुस्तकात एक वेगळी क्रांती केलेली आहे, एक वेगळं पाऊल टाकलेलं आहे। तेव्हा आपल्या सर्व श्रोत्यांच्या तर्फे धनंजय तुमचं मी अभिनंदन करतो सर्वप्रथम।
2: सर आणि खूप खूप आभार। सर खूप खूप आभार। आणि आता तुम्ही विषय काढला तर हे ई बुक जे आहे हे साहिर लुधियानवी यांच्यावरचं आहे आणि जगभर पोहोचलेलं आहे, सध्या हे खूप व्हायरल झालेलं आहे आणि हे सगळं तुमच्यासारख्यांच्या शुभाशीर्वादामुळे होतं असं मी नम्रपणे सांगतो।
3: श्रोते हो, एवढ्या उच्च वरच्या पातळीवर पोचलेल्या या आपल्या धनंजय कुलकर्णींचं आपण सगळ्यांनी अभिनंदन करूया आणि त्यांना पुढील कार्यक्रमासाठी पण अशी चांगली चांगली पुस्तकं त्यांच्याकडून येऊ देत म्हणून त्यांना शुभेच्छा देऊया।
2: धन्यवाद सर।
3: आपण याबद्दल आपण बोलणार आहोत आज।
2: हो,
3: खरं सांगायचं तर बोलणार म्हणल्यापेक्षा मेहमूद हा एक गप्पाचा छान विषय।
2: हो, खरं खरं अगदी खरं।
3: मग नेहमीच्या मुलाखती प्रमाणे मेहमूद किंवा एखादा कलावंत कधी सिनेमात आला, काय आला, ही सगळ्यांना उत्सुकता तशी असते। मेहमूदची जी चित्रपट सृष्टीतली प्रवेश आहे तो एकदम बाल कलाकार म्हणून झालाय आणि मुळात त्याचे वडील जे होते मुमताज अली ते बॉम्बे टॉकीज नावाची जी मोठी चित्रसंस्था होती आपल्या हिंदी सिनेमात त्या बॉम्बे टॉकीजचे जे मुमताज अली हे नृत्य दिग्दर्शक होते। परंतु खरं सांगायचं तर तो काही काळ मुमताज अली

0: छान गेलेला होता, परंतु पुढे त्यांना खूपच आर्थिक ओढताण सहन करावी लागली. त्यांना जी मुलं होती त्यामध्ये मेहमूद आणि मिनू मुमताज नावाची, म्हणजे मेहमूदची बहीण, त्यांची मुलगी आणि अजून त्यांचे दोन तीन भावंड होती. या सगळ्यांच्या एकदम आर्थिक परिस्थितीमुळे खूप ओढताण सुरू झाली आणि त्यावेळेस पोटाची खळगे भरण्यासाठी काय काय करायला लागतं. मेहमूदनी ते बालवयापासून सगळं काही केलं, म्हणजे खरं सांगायचं तर फक्त भीक मागितली नाही एवढंच, पण बाकी सगळ्या प्रकारची कामं त्यांनी केली. की अगदी म्हणजे रेल्वेमध्ये गोळ्या विकायच्या ट्रेनमध्ये जाऊन असं सुद्धा काम त्यांनी केलेलं आहे. आणि त्याच वेळेस सिनेमा सृष्टीच्यामध्ये किस्मत नावाचा जो अशोक कुमारचा गाजलेला चित्रपट चित्रीकरण सुरू होतं आणि त्यामध्ये अशोक कुमारचा बालपणीचा रोल हा करण्यासाठी मेहमूद यांना तिथं निवडलं गेलेलं होतं. तेव्हा मेहमूद यांचा जो पहिला प्रवेश झालेला आहे तो अशोक कुमारच्या किस्मत या चित्रपटात बाल कलाकारच्या भूमिकेत.
1: अगदी 10-11 वर्षाचं वय होतं मेहमूद यांचं,
0: एकदम छोटं वय होतं त्यावेळेस. आणि त्यानंतर तसंच 1943 चा फिल्मिस्तानचा शिकारी म्हणून सिनेमा होता, अशोक कुमारच तिथं नायक होता. त्या चित्रपटातही मेहमूद बाल कलाकार म्हणूनच होते. तेव्हा मेहमूद कॅमेऱ्यापुढे जे पहिल्यांदा उभे राहिले ते बाल कलाकार म्हणून. आणि त्यानंतर मात्र थोडे थोडे वयानं पुढे वाढत गेल्यानंतर दो बिघा जमीन, पंडित, जागृती या चित्रपटात ते कुठेतरी एक्स्ट्रा कलाकार म्हणून उभे राहिलेले आपल्याला दिसतात.
1: आणि थोडस तुम्हाला मी थांबवतो इथे की ज्ञान मुखर्जी यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की हा एक खोडकर व्रत मुलगा त्यांना हवा होता किस्मतसाठी, कारण किस्मतमध्ये अशोक कुमारची जी भूमिका होती पहिल्यांदा अशी निगेटिव्ह ऍक्टरची भूमिका होती, त्यांना तसाच मुलगा हवा होता आणि त्यांना त्यांच्या दृष्टीपथामध्ये हा मेहमूद आला आणि त्याला सांगितलं की तू काम करशील का बाबा, आणि त्याला पैशाचं आमिष दाखवलं त्यांनी आणि तो तयार झाला. आणि त्याचं म्हणजे वाक्यपणा आणि खोडकरपणा ज्यामुळे मेहमूदची शाळेतून नेहमी हकालपट्टी होत असायची, तर तो वाक्यपणा त्याला सिनेमात येण्यासाठी कारणीभूत झाला.
0: ही छान वेगळी माहिती आहे.
1: आणि पाठकजी, आता आपण जेव्हा 50 दशकामध्ये येतो त्यावेळेला मला वाटतं मीना कुमारीला टेबल टेनिस शिकवायला हा जात होता, म्हणजे हा इतका करामती होता मेहमूद की काय केलं हे विचारा त्याने सगळ्या गोष्टी करून पाहिल्या त्याने सगळ्या गोष्टी. तर तो टेबल
0: टेनिस आपण खरं सांगायचं तर मेहमूद हा एक विनोदी कलावंत म्हणतो, परंतु मेहमूद जवळ अनेक कला होत्या, केवळ
1: अनेक कला होत्या. बरोबर,
0: अनेक कला होत्या. आणि मेहमूदचा जो चित्रपटसृष्टीतला प्रवेश या पद्धतीनं झालेला आहे, परंतु तो त्याची पुढची वाटचाल बघण्याच्या आधी मी थोडस एक अजून एक आपल्या सगळ्या श्रोत्यांच्यासाठी एक मी आवर्जून सांगू इच्छितो की सामान्यपणे आपल्या हिंदी सिनेमात काय असतं पूर्वीपासून जी पद्धत आलेली आहे की हा विनोदी नायक असतो ना त्याचं काम हे खरं सांगायचं तर उभी तोंडी लावण्यापुरतं असतं, प्रमुख रोल त्याला कधीच नसतो. मुख्य नायक नायिका असतात, त्यांच्यातले काहीतरी प्रेमाचे प्रसंग, त्यांच्यातले ताणतणावाचे प्रसंग आणि हे सातत्यानं बघायला लागू नये म्हणून मग दिग्दर्शक विनोदी कलावंतालाच तिथं पुढे सरकवतो आणि तो काही नायक नायिकेतला ताण हा कमी करतो थोडासा, तो ताण कमी झाला की हा निघून जातो.
1: बरोबर,
0: ही भूमिका पूर्वी मेहमूदच्या आधी जॉनी वॉकरने केलेली
1: होती आणि
0: नंतर जॉनी वॉकर यांची जागा घेण्यासाठी म्हणून मेहमूद हा पुढे आलेला आहे. आणि तेव्हा विनोदी कलावंत हा सिनेमात फार महत्वाचा नसतो असा एक संकेत झालाय, परंतु मेहमूदनं तो संकेत हा दूर केलेला आहे. भले तो सुरुवातीला एक्स्ट्रामध्ये दिसला असेल, परंतु नंतर सीआयडी नावाचा देवानंद जो चित्रपट आहे तिथं मेहमूद याच्या खुनाचा हा देवानंदवर येतो.
1: बरोबर,
0: तो मेहमूद होता सीआयडी मध्ये मेहमूद असा आपल्याला थोडाफार आणि नंतर तो गुरुदत्ताच्या प्यासामध्ये आपल्याला बघायला मिळतो.
1: प्यासामध्ये भावाच्या भूमिकेत होता गुरुच्या भावाच्या,
0: तो गुरुदत्ताच्या स्वार्थी सावत्र भावाची भूमिका त्याने केली होती. म्हणजे तो खरं सांगायचं तर त्यात थोडासा दुष्ट मेहमूद आपल्याला बघायला मिळतोय, निर्दयी मेहमूद बघायला मिळतो. त्याच्या अभिनयाचा एक वेगळा भाग आहे. आणि त्यानंतर अभिमान नावाचा चित्रपट आला, त्यात तो नायक होता. नंतर पणवरीश आणि श्रीमान सत्यवादी तो राज कपूरचा सहनायक होता.
1: आणि मग तिथून त्याचा म्हणजे हे झालं, पण त्यात त्याचा एक नास्तिक नावाचा देखील सिनेमा 54 खाली आला होता, छोटीशी भूमिका होती. कैदी नंबर 911 हा पण त्याचा एक सिनेमा आला होता, हा मला 1959 खाली आला होता.
0: हा त्यात भूमिका त्याच्या
1: किरकोळ होत्या भूमिका सगळ्या
0: होत्या. खराब जो मोठं महत्वाचं मेहमूदचं मोठे पण लक्षात आलं

0: ते छोटी बहन या चित्रपटात.
1: त्या छोटी बहनच्या आधीच मला वाटतं 1953-54 साली जेव्हा हा मीना कुमारीला टेबल टेनिस शिकवायला तिकडे तिच्यासोबत खेळायला जायचा त्यावेळेला तिची धाकटी बहीण जी होती मीना कुमारीची मधु यांच्या थोडी आख मिचोली सुरू झाली आणि त्या दोघांनी लग्न केलं मेहमूद आणि पहिली पत्नी आणि मेहमूदचा स्वभाव हा पहिल्यापासून काय फार सिरियसली काही घ्यायचं नाही आखूक होता आणि बऱ्याच जणांनी त्याला मार्ग आणण्याचा प्रयत्न केला पण जेव्हा त्याला मुलं झाली वगैरे मग थोडस आता अर्थार्जन करायला बाहेर पडलंच पाहिजे असं जेव्हा त्याला वाटलं तेव्हा त्यांना कार्यकिर्द थोडीशी सिरियसली घ्यायला सुरुवात केली आणि साऊथ करता जो छोटी बहन ह्या सिनेमापासून तो क्लिक झाला खऱ्या अर्थाने
0: खरंय आणि त्याच सिनेमापासून त्याची आणि शुभा खोटे
1: हो यांची जोडी बनली छान जोडी बनली हो हो हो
0: म्हणजे त्यांच्या जोडीला आणि अजून एक हे खरं सांगायचं तर हे द्विकुट नाही हे त्रिकुट होतं
1: शुभा
0: खोटेचे वडील हे नेहमी धुमाळ आहे
1: हो आणि नाव मला तर महेश असायचं
0: मग बऱ्याच सिनेमामध्ये त्याचं नाव महेश हेच आहे आणि तो प्रियकर किंवा नवरा शुभा खोटे ही प्रेयसी आणि धुमाळ हा सासरा आणि मग जावई शास्त्रीची एक वेगळी धमाल असायची
1: आणि या त्रिकोटाने अगदी कव्हर केला होता
0: म्हणजे ते तिघं जण असले की काही बोलायचंच नाही आपल्या डोक्याला काही त्रास नाही
1: म्हणजे
0: मी तर म्हणतो की आम्हाला जे सिनेमाचं वेळ लागलं त्यावेळेस आम्ही अक्षरशः म्हणजे कधी कधी अभ्यासातले त्यावेळेसचे ताणतणाव म्हणा किंवा प्रोफेसरांची शिकवणं वगैरे इकडं सगळं डोक्यानं भणभणायला लागलं की मेहमूदचा जाऊन पिक्चर बघायचा मेहमूद शिवाय त्याला पडद्यावर बघितलं की तो एक वेगळा आराम मिळायचा तरी सांगायचं खरं
1: पाठक जी तुम्ही तो काय 60-च्या दशकातला लाईव्ह झालेला आम्ही त्याचे सिनेमे नंतर 70-80-च्या दशकात पाहिले रिपीटला तर तुम्ही अगदी हा तर त्यामुळे तुमच्यात अगदी मेहमूद बद्दल तुमच्याकडून ऐकणं आम्हाला खूप आवडतं मग छोटी बहीणसाठीच त्यांना फिल्मफेअरचं बेस्ट सपोर्टिंग ऍक्टरचं नॉमिनेशन देखील मिळालं
0: आणि महत्वाचं म्हणजे छोटी बहीण मध्ये त्याच्यासाठी खास गाणी पण होती म्हणजे विनोदी नायकासाठी गाणी
1: हा
0: प्रकार खरंच तसाच जाणीव अकरनं सुरू केलेला
1: पहिला
0: जाणीव अकरच्या झालेलाच होता त्याच्या कारकिर्दीत आणि थोडस बर का धनंजय मेहमूदच्याकडे आपण पुढे वळत असताना मला आवर्जून जाणीव अकरांचा उल्लेख झाला मला असं माहिती की हा जुलै जो महिना आहे ना
1: हा
0: जुलै महिना हा खरं तर आपल्यातले चांगले चांगले विनोदी नायक नेण्याचा आहे कारण जॉनी वॉकर यांचा स्मृतिदिनही जुलै मध्येच असतो आणि मेहमूद यांचा आणि आत्ता मध्यंतरी जगदीप गेले तर ते जगदीपही जुलै महिन्यातच गेले तर जॉनी वॉकरनी विनोदी नायकाला गाणं हा पट एक पायंडा पाडला आणि मेहमूदनं मात्र त्याच्यावर राज्य केलं
1: अक्षरशः
0: मेहमूद विनोदी नायक असला तर नायकासारखी गाणी ही त्याला असायची
1: खरोखर अगदी आणि सगळी गाणी त्याची अतिशय लोकप्रिय झाली होती जी अजून देखील लोकप्रिय आहेत सगळी
0: परंतु बर का मेहमूदची विनोदी नायक म्हणून असणारी विनोदी नायक भूमिका असणारी गाणी हा भाग वेगळा त्याच्या आधी सो त्याच्याकडे चांगली गाणी आली तो नायक होता त्यावेळेस
1: प्यासे पंची नावाचा खूप छान गाणं त्याचं
0: प्यासे पंची नील गगन के गगन में गीत मिलन के गाये हे गाणं हे पडद्यावर गायलेलं आहे किंवा तुम्ही मेरी प्रीत हो
1: तुम्ही मेरी प्रीत हो
0: सुंदर गाणं आहे तुम्ही मेरी प्रीत हो आणि आपल्याला ते लक्षात नाही पण पडद्यावर तो मेहमूद आहे त्यावेळी
2: बरोबर
0: तसंच कधी प्यार न हो जाय नावाचा 1963 सिनेमा होता ठुमक मत चलो जे मत चलो किती का दिल तडपे का
1: हे
0: गाणं हे मेहमूदनं पडद्यावर गायलेलं होतं नंतर शबनम नावाचा चित्रपट होता
1: हो शबनम मधली ती गाणी अतिशय सुंदर होती
0: मैंने रखा है
1: मोहब्बत अपना नाम
0: तुमने कुछ
1: अपने दीवाने का नाम
0: अपने दीवाने का नाम ते फार सुंदर गाणी म्हणजे मेहमूद स्वतः ज्या सिनेमात गातो आहे तो नायक आहे हे म्हणजे आपण हेच करू शकत नाही आता मेहमूदनं विनोदी नायक झाल्यानंतर स्वतः नायक म्हणून केलेलेच आहेत जोहरच्या बरोबर त्यांनी केलेले जोहर मेहमूद इन गोवा वगैरे जे चित्रपट आहेत जोहर आणि मेहमूद हेच नायक होते ना
1: पाठक जी मला आता थोडासा ब्रेक घ्यायला लागेल आपण 50-च्या दशकापर्यंत आढावा आतापर्यंत घेतलेला आहे मेहमूद यांचा आणि मेहमूदची खरी कारकीर्द जी आहे ती 7-च्या दशकातली त्याच्याबद्दल आपण ब्रेक नंतर बोलूया त्यामुळे ब्रेक मध्ये सोचल ना आपण ऐकूयात मेहमूदवर चित्रित हे गाणं

0: आइए आइए, दरवाजे पे क्यों खड़े हैं? अंदर आइए। ये घर है मुस्कुराहट का, यहाँ बसती है खुशियाँ। ये है पुनेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियाँ बांटो।
1: ब्रेक नंतर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत। आपण ऐकत आहात बात पुरानी बड़ी सुहानी। मित्रांनो, आपण ट्यून केले आहे 107.8 रेडिओ पुणेरी आवाज। मित्रांनो, आज विनोदी अभिनेते महमूद यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने आपल्याशी गप्पा मारायला पद्माकर पाठक जी आलेले आहेत आणि त्यांच्याकडे आपण महमूद समजून घेत आहोत। पाठक जी, पुन्हा एकदा स्वागत। आता सातच्या दशकाकडे जेव्हा वळतो आपण, त्यावेळेला दोन गोष्टी प्रामुख्याने घडलेल्या दिसतात। एक तर महमूद निर्मितीच्या क्षेत्रात देखील उतरला होता आणि त्याचा कॉमेडीचा खरा सुवर्ण काळ आता सुरू झाला होता।
2: हो बरोबर।
1: ससुराल नावाचा सिनेमा जो आला होता 1962 साली, तिथून त्यात त्याला बी सरोजा देवी मला वाटतं त्यामध्ये त्याची हिरोईन होती राजेंद्र कुमार।
2: परंतु त्यात महमूद आणि शुभा खोटेवर,
1: हो शुभा खोटे आणि महमूद, अतिशय त्यांचे गाणी आणि त्यांचं ते दोघांचं केमिस्ट्री लोकांना खूप आवडून गेली
2: होती। आणि त्यावेळेस जोडीला तिथं धुमाळ पण होते, त्यांच्या
1: धुमाळ पण होते त्यामध्ये। बरोबर बरोबर।
2: त्या कारणानं ससुरालच्या मध्ये धुमाळ आणि महमूद आणि शुभा खोटेने म्हणजे धुमाळने फार धमाल करून टाकली म्हणायला हरकत नाही। आणि परंतु त्याचबरोबर दोघांचं एक सुंदर असं द्वैत आहे महमूद आणि शुभा खोटे, की अपने उल्फत पे जमाने का पेहरा न होता तो कितना अच्छा होता, अपनी तकदीर में भी सवेरा होता तो कितना अच्छा होता।

0: शंकर जयकिशनचं संगीत तर आहे, काही प्रश्नच नाही. हजरतनी सुंदर हे केलेलं आहे, पण मेहमूद आणि शोभा खोटेवर चित्रित झालेल्या चांगल्या सुंदर गाण्यातलं एक ते गाणं आहे.
1: पाठकजी, यामध्ये मुकेशने गायलं देखील एक गाणं होतं जे मेहमूद पिक्चर
0: नाना तुम्हारे प्यार में
1: शैतान बन गया हूँ, क्या क्या बन गया,
0: बेईमान बन गया हूँ.
1: आणि आज सुद्धा हे
0: नाही ना, इतकी पाठ पाठ होऊन गेलेली आहे
1: अक्षरशः. दिल करा दिवाना हा एक सिनेमा शम्मी कपूर, त्या देखील
0: करा दिवाना तर काय बोलायचं नाही, म्हणजे शम्मी कपूर आणि मेहमूद हा धुमाकूळ धुमाकूळ घातलाय मला ते रॉबिन सन सन सेंट सन त्यामध्ये ते त्यातला आहे तो सतत ते बोलत असतात, कंपनी केलेली आहे आणि त्या ह्याच्यात ते अप्रतिम. आता दिल तेरा दिवानावरनं धनंजय मला आपल्याला आवर्जून आणि आपल्या श्रोत्यांना आवर्जून सांगायचे की मेहमूदची गाणी आणि दिल तेरा दिवाना ह्याचा मी थोडासा एक संपर्क असा साधू इच्छितो की छोटी पवन मध्ये मेहमूदला गाणं होतं, मग रिक्षावाला कॉम्बोवाला म्हणजे माणसानी ओढायची रिक्षा हा तो थोडं जातो. पण हे रिक्षा आणि मेहमूद हे प्रकरण मला काही कळत नाही की त्याच्या आयुष्यात त्यांना तीन वेळा असा रिक्षावाला तो झालाय, तिन्ही वेळा त्यांना रिक्षावाला असताना गाणी म्हणली आहेत.
1: हो हो हो,
0: पहिलं आहे ते मै रिक्षावाला मै
1: डोटांगवाला,
0: तिथं शंकर जयकिशन संगीतला आहे, फार सुंदर गाणं ते झालेलं होतं. आता सेम टू सेम दिल तेरा दिवाना मध्ये हे घेत असताना मात्र काय झालेलं होतं की तिथंही पुन्हा शंकर जयकिशन होते आणि तिथंही परत मेहमूद होता.
1: हो,
0: तिथं शम्मी कपूर नायक आणि माला सिन्हा नायिका होते, पण मेहमूद शुभा भक्त होते. आणि त्यामध्ये आशा भोसले आणि मोहम्मद रफीने गायलेलं आणि शैलेंद्रने लिहिलेलं रिक्षे से मेरे तुम आ बैठे अब मेरा हुनर देखो म्हणून एक गाणं
1: होतं.
0: परंतु एक परत एकदा हसरतने जसं लिहिले जो एक बार होता है ऐसा रोज नाही काय असेल ते असेल, पण हे जे रिक्षे ते मेरे तुम बैठो हे गाणं फारसं काही लक्षात राहत नाही, लोकप्रिय झालं नाही. म्हणजे मेहमूद होता, शंकर शेकेशन होता, सगळेच होते ते,
1: परंतु
0: शुभा खोटे होते, तरी सुद्धा ते गाणं तितकं नाही झालं. आणि मेहमूद आणि रिक्षा हे गाणं परत आलं हे म्हणजे कुवारा बाप चित्रपट,
1: कुवारा बाप तर पूर्ण म्हणजे रिक्षा
0: म्हणजे तो रिक्षावाला स्वतः परत आहे ना, ती सायकल रिक्षा होती
1: होती
0: आणि ती इकडे माणसाने ओढायची. त्यामध्ये ते एक रुपया भाडा पॅसेंजर
1: म्हणाले हैदराबाद त्याचं बोलणं जे असं ते पण फार करेक्ट करेक्ट. या काळामध्ये अर्जुन नावाचा एक सिनेमा होता रामानंद सागर यांचा, त्यात तो शिकारा जे काश्मीरचा शिकारा असतो तो म्हणजे त्याचं त्याचं अजून जास्त तिथे आणि तिथे राजेंद्र कुमार असतो, त्यावेळेसची त्याची ती भूमिका फार जबरदस्त होती त्यामध्ये.
0: हो,
1: त्याचे डायलॉग अर्जुन म्हणजे डायलॉग त्याचे
0: काही काही मेहमूदना विनोदी भूमिका करत असताना काही त्याची वैशिष्ट्य वेगळ्या भूमिकातली नेमली म्हणजे निवडून घेतलेली होती त्यांना. आणि त्यामध्ये ही अर्जू मधली जी भूमिका होती तर त्यात एक तो पालुपत सारखा बोलायचा, याला ही मरना या ही ददरेदिल
1: ददरेदिल
0: ददरेदिल इतकं म्हणजे हसून हसून परिवार असायचे बोलायचं. अर्जू म्हणजे खरं राजेंद्र कुमार आणि शंकर जयकिशनची सुंदर गाणी राजेंद्र कुमार पडद्यावर, परंतु मेहमूदने तितकंच तिथं म्हणजे तोडीस तोड म्हणायला हरकत
1: नाही, तोडीस तोड म्हणजे फिरोज खान राजेंद्र कुमारच्या तोडीस तोड त्याने काम केलं होतं त्यामध्ये, आणि त्यामध्ये उत्तरायणामध्ये त्याला धुवा पण सामील झाला होता त्या सिनेमाला.
0: बरोबर.
1: आणि त्यात मेहमूदचं ते स्त्री वेषात येणं, त्याचं ते बोलणं, त्याचे मुरखणं वगैरे अजून सगळं डोळ्यापुढे आहे त्याच्यामध्ये. पाठकी त्याच काळामध्ये हा बोला नवीन टोकियो सुद्धा होता जॉय मुखर्जी का,
0: नवीन टोकियो होता बरोबर आहे,
1: तर त्यात सुद्धा जॉय मुखर्जीवर मात केली होती खरं असं
0: सांगायचं. जॉय मुखर्जी नायक होता, परंतु तिथं मात्र पुन्हा एकदा मेहमूद म्हणजे मन्ना डेंच्या आवाजात गाणं
1: गायलेलं
0: त्यांना.
1: हो हो हो,
0: मन्नाडेंच्या मन्नाडेने गायलेलं होतं त्यांच्या आवाज दिलं, मेहमूदसाठी आवाज दिलेला होता मन्नाडेने, तर त्यामुळं नवीन टोकेरी पण पुन्हा एकदा मेहमूदनं
1: धुमाकूळ धुमाकूळ घातला.
0: जिद्दी जिद्दी नावाचा सिनेमा,
1: जिद्दी जबरदस्त
0: त्याने मोसम

0: ते आता सगळे डोळ्यापुढे येतात. मला वाटतं श्रोत्यांची पण हीच अवस्था झाली असेल. तुम्ही जे सांगता आता ते गाणे सगळी लोकांच्या डोळ्यापुढे येत असतील.
1: यामध्ये बरोबर या 60 ते 70 काळातले सिनेमे बघत असताना बरं का म्हणजे की मात्र एक गाणं ही अशी गाणी काही त्याची होती की ती खरोखर म्हणजे विनोदी कलावंताची म्हणून वगैरे होती. पण नायकाचं म्हणून किंबहुना जास्त दर्दी गाण्यातले जे दर्दी असतील त्यांच्यासाठी शास्त्रीय संगीताचं त्या साधलेलं एक गाणं विनोदनं गायलेलं होतं सांदेव सवेरामध्ये. अजय गुन्हा आहे
0: किंवा
1: खोटे आणि व्यमोद दोघं पडद्यावर आणि इतकं सिरियसली प्रेमगीत गातात इतकं शास्त्रीय जास्त म्हणजे हे आपल्या कल्पनेच्या बाहेरच्या गोष्टी
0: आहेत. अगदी खरंच कल्पनेच्या बाहेरच्या गोष्टी आहेत.
1: काय बोलायचं
0: नाही. अजून महमूदच्या आपण 60 च्या दशकाच्या सिनेमाचा फोन लक्षात राहिला. बेटी बेटी नावाचा सिनेमा होता त्यामध्ये. त्यात महमूद महमूद नाही गाणं होतं.
1: बेटी बेटी मध्ये सुद्धा त्याची जी गाणी आहेत ना त्यातलं एक गाणं म्हणजे मला ते फार आवडतं गाणं ते ना की बात इतनी सी कह दो कोई दीवान होते आदमी वो है जो खेला करे तूफान.
0: हो ना
1: फार सुंदर गाणं गायलं होतं.
0: आणि म्हणजे एखाद्या सुभाषितासारखं गाणं ते आहे पण महमूदवर पिक्चर एक गाणं आहे.
1: म्हणजे थोडस तत्वज्ञान वगैरे परंतु ते महमूदनं गायलेलं
0: होतं. 60 च्या दशकातल्या उत्तर अंगाकडे आपण जेव्हा जातो तेव्हा त्याची 3 प्रामुख्याने सिनेमे मला आठवतात. आता एक होता पत्थर का सनम, एक होता गुमनाम आणि तिसरा होता आक्षे.
1: बरोबर आहे.
0: पत्थर कथनामध्ये पाणी पण होतो
1: त्यामध्ये. तू मान ले मेरा कहना बरोबर तिच्या मागत आहे.
0: आणि जो रामानंद सागरांचा अखेर सिनेमा होता त्यात सुद्धा दे दादा केला म्हणजे
1: काल आपण ज्यावेळेस रोशन यांचा विषय काढलेला होता तुम्ही आपण रोशन यांच्यावर बोलत होतो त्या साहिरचं जे तुम्ही सांगितलं किंबहुना आता तुम्ही साहिरवर पुस्तक पण लिहिलेलं आहे साहित्य गीतानं. पण साहिरनं अशी हलकी फुलकी गाणी लिहिण्यात हे जे आक्षेपलं गाणं आहे ते खरोखर सांगितलं आहे की देणार नाही तो डॉलर चलेगा आणि हे तो विनोदी लिहितो मेमोदी ते गातो पण त्याच्याबरोबर वेद वही कुराण वही है राम वही रहमान वही है अशी रचना साहेबने केली आणि महमूदनं ती पडद्यावर गायली. आणि तो म्हणजे सगळ्यात त्यासाठी हम इंटरनॅशनल फकीर आ गए.
0: इंटरनॅशनल फकीर आ गए खरंच. आणि गुमनाम सिनेमा जो होता तो खरं तर एक रहस्यपट होता. तर त्यातलं जे गाणं आहे खयालो मे आणि हम काले है तो क्या हुआ दिल वाले
1: क्या हुआ दिल वाले है
0: हे खऱ्या अर्थाने महमूदचं असं सिग्नेचर सॉन्ग ठरलं आहे.
1: बरोबर.
0: महमूद म्हणून
1: धनंजय ह्या महमूदच्या 60 ते 70 च्या दशकातल्या गाण्यांचा उल्लेख निघतोय म्हणून सांगतो की थोडीशी बाजूला गेलेली गाणी बघा. नीलकमल नावाचा सिनेमा होता. राजकुमार त्या सिनेमात महमूदने एक विनोदी गाणं गायलं होतं त्यामध्ये. तर तो खाली डिब्बा खाली बोतल खाली है संसार म्हणजे तो बंगारवाले विकतात ना बाबा पाटणी त्याच्यात ते गाणं गायलेलं होतं म्हणजे असायचे. आणि दुसरी गोष्ट मेहरबान नावाचा एक अशोक कुमार सुनील तर त्यामध्ये महमूद गाणं काय गातो मेरा गधा गधों का लीडर दिल्ली जाकर मंत्र्यांची तिथं फार म्हणजे चिल्ली उडवलेली होती पुढाऱ्यांवर टीका केलेली होती. महमूदची खूप गाणी म्हणजे अशी की आता कव्वा त्याला हंस की चाल
0: आरामजीवाडमध्ये. याच्या या काळातले काही म्हणजे आता तुम्ही जसे दुर्मिळ गाणी सांगितले तसे घर बसा के दुःख एक सिनेमा होता त्याच्यासाठी त्याला नॉमिनेशन मिळालं होतं बेस्ट सपोर्टिंग ऍक्टरसाठी.
1: बरोबर.
0: एक चित्रलेखा सिनेमा होता त्यात देखील त्याचं चांगलं काम झालं होतं.
1: ते गाणं गायलं होतं त्यात गाणं होतं तो सिनेमा तसा थोडा सिरियस होता परंतु त्याला गाणं होतं मारा गया ब्रह्मचारी. साधू सैतान एक पिक्चर आलेला होता.
0: हो तो पुढे आला पण त्याच्या आधी भूत बंगला त्याने एक सिनेमा केला होता 1965 साली.
1: बरोबर.
0: तर ह्या भूत बंगल्यामध्ये राहुल देव बर्मनला सुद्धा घेतलं होतं सिनेमामध्ये.
1: हो राहुलदेव बर्मनचा तो पहिला हे म्हणायला हरकत नाही. त्याच्या आधी राहुलदेव बर्मन आलेले होते. हा भूत बंगल्याच्या कडे धनंजय जायच्या आधी मला वाटतं की छोटे नवाब पहिला आहे.
0: हा छोटे म्युझिक त्यांचं होतं. मी रिपोर्ट प्रवेश म्हणतो यांचा.

0: पर्दा पंचम में, हाँ पर्दा पर्दा हाँ छोटे में होत करता म्हणजे कमाल
1: नाही नाही 60-70 दशकातले सिनेमे जर आपण बघत असू तर त्यामध्ये मी पहिला 61 साली आलेला छोटे नवाब सगळ्यात महत्वाचा त्या अभिनयाची जी एक परिसीमा म्हणतात ना थोडासा शरीरानं वाढलेला पण मेंदूनं कमी असलेला या पद्धतीची भूमिका त्याच्यानंतर तुमच्या ह्याच्यात श्रीदेवीने केलेली होती बघा
0: सदमा मध्ये
1: केलेली होती आणि त्याचनंतर दिलीप प्रभावळकरनी पण ही भूमिका
0: चौकटामध्ये केली होती बरोबर या
1: पण ही भूमिका सगळ्यात पहिल्यांदा छोटे नवाब मध्ये मेहमूद ने केलेली होती आणि छोटे नवाब ची अर्थात गाणी होती तेवढीच चांगली त्या प्रश्नाने आणि छोटे नवाब नंतर मग आपण ज्यावेळेस बघतो त्यावेळेस मग दिल तेरा हा सॉरी भूतबंगला जो आहे तो भूतबंगला 65 साली आलेला आहे त्यात तनुजा आणि मेहमूद आणि तिथं
0: मला वाटतं आता ब्रेकची वेळ झाली आपण पाठायची ब्रेक घेऊ आणि आपण त्यानंतर आता गप्पांच्या शेवटच्या टप्प्याकडे बोलूत आपण तर ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण आता मेहमूदचं हे गाणं ऐकलं

0: अजी सुनते हो?
1: हाँ सुनी तो रहा हूँ।
0: क्या सुन रहे हो?
1: रेडियो पुनेरी आवाज।
0: ओ रेडियो पुनेरी आवाज 107.8 FM। खुश रहो खुशियाँ बांटो।
2: नमस्कार पुनः सर्व रसिक श्रोत्यांचं स्वागत। बात पुरानी बड़ी सुहानी या कार्यक्रमात मी धनंजय कुलकर्णी पुन्हा एकदा स्वागत करतो। आपण ट्यून केले आहे 107.8 रेडिओ पुणेरी आवाज। आपल्या सोबत आज मेहमूद हा विषय आहे। मेहमूदवर गप्पा मारण्यासाठी साधारण खास आपल्या सोबत सामील झालेले आहेत पद्मकर पाठकजी। पाठकजी पुन्हा एकदा स्वागत आपलं। आपण भूत बंगल्यापर्यंत आलो होतो, आता भूत बंगल्याच्या नंतर परत त्याची एक जबरदस्त भूमिका आली होती 1966 साली।
3: पुढे जाण्याच्या भूत बंगल्याची एक एक ओळ सांगतो फक्त। प्यार करता जा दिल कहता है काटो में भी गुल गुल खिला ले जागो सोने वालो दोनों में कहानी। भूत बंगला मध्ये काही गाणी होती
2: आणि आओ ट्वीट करे
3: आओ ट्वीट करे आणि अमीन साहेबांनी पण त्या चित्रपटात आपल्याला पडद्यावर दिसतात।
2: हो अमीन साहेबांनी पण पडद्यावर दिसतात त्यामध्ये बरोबर। प्यार किए जा हा सिनेमा होता ज्याच्यात पुढे आपल्या महेश कोठारींनी धूमधडाका सिनेमा केला होता। त्यातला जो स्टोरी टेलिंगचा जो पाला आहे
3: चित्रपटाची कथा सांगतो
2: महेंद्र कथा सांगतो ते आणि जबरदस्त एकदम तिचा विषय आणि मला वाटतं त्याच्यासाठी त्याला अवॉर्ड देखील मिळालं कॉमेडी रोलसाठी। आणि 1966 साली पहिल्यांदा सुरू झालं आणि पहिलं पारितोषिक आपल्या मेहमूदनं पटकावलं होतं।
3: हो बरोबर आहे बरोबर करेक्ट। त्यामध्ये त्याचं गाणं पण
2: होतं ना? हो होतं त्याच्यामध्ये होतं त्याच्यामध्ये।
3: आणि साधू सैतान जो चित्रपट मगाशी मी म्हणलं ना अमृतचा, तर तो भीमसिंह आणि मेहमूद या दोघांनी मिळून निर्माण केलेला होता। म्हणजे मेहमूद निर्मितीच्या क्षेत्रात जो गेलेला आहे तो त्यांना त्यात भीमसिंह ज्या डायरेक्टर होते त्यामध्ये मेहमूदनं साधू सैतान मध्ये भारती नावाची नवीन म्हणजे जी नवीन
2: नायिका त्याच वर्षी मला वाटतं त्याचा मेहमूदचा आफाट गाजला पडोसन देखील आला होता।
3: हो पडोसन
2: त्यातला त्याचा तो साऊथ इंडियन त्याचा टीचर तसं ते अटायर तसं ते बोलणं फारच म्हणजे सगळ्यांना आवडलं पण त्यातले सगळ्यात त्याचा उत्कट बिंदू जो होता तो ते गाणं
3: हो
2: एक चतुर नार करके सिंगा।
3: हो तुम्ही पडोसांचा हा विषय काढल्यावरून मी पडोसांच्या बद्दल तुम्हाला मी आवर्जून सांगू इच्छितो की पडोसांचे एकदम मद्रासी पद्धतीचा आहे आणि मद्रासी पद्धतीचा त्यांना दो फुलमध्ये पण तो मद्रासी झालेला
2: होता।
3: भूमिका वेगळ्या होत्या दो फुलमध्ये फक्त हास्य धमाल उडवून द्यायची पण पडोसन मधन जे आहे श्रीमंत तरुणीच्या स्वार्थी स्वभावाचा बळी ठरलेला त्यात मेहमूद आपल्याला बघायला मिळतो आणि तो अक्षरशः म्हणजे आपल्याला खिन्न बनवतो मेहमूद। पडोसन मध्ये मेहमूद डोळ्यात पाणी आणतो नंतर
2: शेवटी
3: त्याचा कसा वापर करून घेतला जातो आणि नंतर महत्वाचं सगळं त्यावेळी

0: शिवसेने लोकांना देते आणि त्याला फक्त त्याला वाटतं आपल्यालाही मिळणार नाही का, पण त्याला मिळत नाही.
1: आणि शेवटी तो क्लेरिनेट वाजवून त्याने दाखवला आहे, तुझ्या डोळ्यात पाणी आलं दाखवलं तिच्या लग्नामध्ये, म्हणजे तिथे प्रेक्षकांच्या डोळ्यात सुद्धा पाणी त्याला आणलं तिथे. पण त्यातले जे विनोदी प्रसंग जे आहेत त्याचे, तिचं बिंदूसोबत हिच्यासोबत बोलणं, कार्यालयासोबतचं बोलणं वगैरे, ते बागेतला प्रसंग असेल किंवा ते एक चतुर्नाथ असं त्यांचं असेल, ती धमाल जी केली होती ती वाजवून लोक विसरलेलं नाही. म्हणजे पूर्वी आपल्या रेडिओ सिलेंडर हास्यगीत नावाचा कार्यक्रम असायचा, त्याचं जे शीर्षक संगीत होतं त्यात हे पडोसंच गाण्यातलं इंटरनेटचं म्युझिक तुम्ही वापरलं होतं
0: त्यामध्ये.
1: ह्या पडोसंच्या नंतर परत त्यांनी मला वाटतं मय सुंदर हू नावाचा एक सिनेमा, आणि तुम्ही जसं म्हणता साधू और शैतान, हा हे दोन सिनेमे त्यांनी केले होते त्याच्यामध्ये. त्यात तुमचा जो देवफूल नाव सिनेमा त्याच्याबद्दल तुम्ही आता बोललाच त्या सिनेमाबद्दल, नीलकमल देवफूल हे सिनेमे सुद्धा साठच्या अगदी शेवटी शेवटी आले होते तिथे. आणि त्यांचा एक वारिस नावाचा जो जितेंद्र यामध्ये मुख्य भूमिका होता,
0: जितेंद्रचा सिनेमा होता तो वारिस म्हणून, तो खरं सांगायचं तर मेहमूदच धमाल केलेली होती. आणि जोडी हमारी बदलगी कैसे जानी,
1: करेक्ट,
0: अंग्रेजी और लड़की हिंदुस्तानी,
1: पुन्हा
0: एकदा तिथं गाणे त्याच्यात जे होत, आणि त्यावेळेस त्याचा तो एकूण अंग्रेजी मुल्क मे इतना रोमांच है,
1: लड़की तुम बकवास है,
0: बरोबर आहे.
1: आणि या वारीसाठी सुद्धा मेहमूद यांना फिल्मफेअरचा अवॉर्ड मिळाला होता. आणि यानंतर जो सिनेमा आला 70 साली, त्यात तर मेहमूदनं कव्हर केला होता ट्रिपल रोल करून हमजोलीमध्ये.
0: हो हमजोली, त्यात पृथ्वीराज कपूर, राज कपूर आणि रणधीर कपूर तिघांचेही त्यांनी केलते.
1: आणि अफलातून
0: सांगायचं तर त्यात चार रोल होते बरं का, सगळ्यात शेवटी सिनेमा हमजोली संपतो ना त्या सगळ्यात शेवटी ते लहान बाळ झालेला तो घेऊन येतो मेहमूद, जेव्हा म्हणजे रणधीर कपूरचा रोल करणारा मेहमूद, आणि ते बाळ छोटं दाखवले तर ते दुपट्यात आणि त्याचा मेहमूदचा चेहरा
1: तेवढ्याच
0: तो एक डायलॉग टाकतो तिथं, की आपने बाप पे गया है या दादा पे गया है या परदादा पे गया है. मेहमूदचे हे 25 पैकी भारी असतात बरं का,
1: तुम्हाला
0: बाप म्हणून चित्रपट होता ना, तर त्यामध्ये तो अनाथ मोठा आपण ते धर्मेंद्रच्या गळ्यात पांडायला बघतो, धर्मेंद्र एक ठोसा त्याला लगावतो, त्याच्या स्वभाव सुस्त सगळं, आता एवढा मार खाल्ल्यानंतर तो निघून जाईल वाटतं, परत तो धर्मेंद्रच्या जवळ येतो, अरे बापरे आता हा काय करणार आपल्याला प्रश्न पडतो, तो धर्मेंद्रचा हात हातात घेतो आणि एकदा आपणही गंभीर बनलेला असतो की ह्याला मार खाल्लेला आहे, ते लहान मुलगा आहे धर्मेंद्र ना करतोय, आणि हा आपला एक छान डायलॉग टाकतो, हात आहे या
1: हातोडा आहे. पुढे हात पंच लाईन जे हात आहे हातोडा आहे ते बऱ्याच ऍडव्हर्टाईजमध्ये सुद्धा वापरला गेला नंतर, तो दूरदर्शन अशा जाहिरातींमध्ये.
0: पण दुसरी स्टेजीवर का मेहमूदची दुसरी एक पंच लाईन होती, मात्र नाही कुणी वापरणार, थोडीशी ती राजलेलकडे झुकणारी होती, दाखवली आणि तिच्या कमरेवर कॅमेरा ठेवून म्हणतो ये कमर हरी या कमरा आहे, कमर आणि कमरा हा जो योग आहे भाषेचा.
1: आणि याच काळामध्ये म्हणजे 60च्या दशकामध्ये आयुष जोहर सोबत त्याची चांगली जोडी बनली होती, आणि त्यांनी दोन चार सिनेमे केले होते, जोहर मेहमूद इन हाँगकाँग, जोहर मेहमूद इन काश्मीर,
0: बरोबर, करेक्ट करेक्ट.
1: आणि त्यातही त्यांच्या दोघांची अगदी कर कॉमेडी असायची त्याच्यामध्ये सिनेमांमध्ये त्याच्या,
0: बरोबर आहे बरोबर.
1: आता आपण जेव्हा 70च्या दशकाकडे येऊ लागतो पाठक करतो ना, पारस
0: नाटकची सुरुवात जी आहे 1971 मध्ये लाखो में एक आला होता,
1: हो त्याला विसरता येत नाही,
0: राधा नवीन शोध होता तो, राधा म्हणून नक्की होती ती नायिका होती,
1: आणि त्यातली चंदा फार सुंदर गाणी त्यामधली, त्यामध्ये
0: जोगी हो जोगी प्यार में क्या होगा हर दिल सुहाना होगा, आणि त्यामध्ये हे पण एक पॅरोडी सॉंग पण त्यांनी घेतलेलं होतं, मेरे सामने वाले कमरे मे एक भाडे का टट्टू रहता है वगैरे अशा पद्धतीचं.
1: मला म्हणजे बऱ्याचदा मेहमूदचं असं वाटतं की ते असे अगदी सामान्य लोकांशी कोऑर्डिनेट होईल अशा तरी भूमिका असायच्या सगळ्याच्या, मासेसचा हिरो होता तो, आता हे बदरात साणी करजे क्लासेस हिरो त्यांना म्हणतो आपण, हा मेहमूद इथल्या अगदी तळागाळातल्या लोकांच्या शोषितांच्या वंचितांच्या अशा लोकांचा हिरो होता तो, त्यांच्याशी पटकन तो कोऑर्डिनेट व्हायचा तो.
0: आणि 71 मध्येच बरं का मय सुंदर हो आला होता, मय सुंदर हो,
1: आणि तो म्हणजे खरंच सिनेमा
0: विश्वजीत आणि लीना चंदावरकर नायक नायिका होते, पण मेहमूदही मुख्य
1: मेहमूदच होता, आणि त्यामध्ये सुद्धा

0: म्हणजे क्रूर असतो त्यामध्ये आणि ते प्रत्येक आईला आपलं मूल तसं रूपवान वाटत असतं आणि हा आईला निराजपणे विचारतो की मी आहे का सुंदर म्हणून. आता ते फार म्हणजे आपल्याला कालवा कामे होती ऐकताना पाहताना.
1: बरोबर, शंकरकिशनचं संगीत होतं त्याला.
0: हो हो हो हो.
1: आणि ती गाणी पण त्यातली चांगली गायली की नाच मेरी जान फटाफट
0: फटाफट. हो, मला तर पारस मध्ये सुद्धा नेहमीला जे अवॉर्ड मिळत बेस्ट कॉमेडीचं फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला.
1: पारस मध्ये मी जर आपल्या श्रोत्यांच्यासाठी आठवण सांगू इच्छितो.
0: सांगा सांगा. हा,
1: तो विवाह मंडप सजलेला आपल्याला पडद्यावर दिसतो. तनयचे सूर निनादत असतात. लग्नाचे विधी चाललेले असतात. सगळीकडे आनंदी आनंद असतो. आणि अशा वेळ हा तिथं बसल्या बसल्या आपल्या कल्पनेनं डोळ्यापुढे चित्र रंगवतो. त्यामध्ये तो वधूवर होमाचे भोवती प्रदक्षिणा घालत असतानाच वधूच्या साडीचा पदर फेर घेतो आणि क्षणात आग भडकते आणि ते बघून याला रडू येतं. आता ते रडू तो आत दाबून धरतो पण हुंका अनावर होतो आणि दाबून धरलेल्या त्याच्या ओठ्यातून पुई असा चित्कार बाहेर पडतो आणि तो मेंबूत असतो. सगळ्या सीटांमध्ये मग हात्याची एक लाच उचलते. तसं काही आग वगैरे लागली असती हे जी कल्पना ते पारंपरिक वाईट झालं आणि ते रडू दाबून धरणार आणि पुई करून नंतर जोरात तोंडातलं बाहेर काढणार शब्द.
0: 1972 साली बॉम्बे टू गोवा जो आजच्या सगळ्या आपल्या तरुण वर्गाला सुद्धा माहीत असलेला सिनेमा आहे ज्यामध्ये मोहम्मदने कंडक्टरचा रोल केला होता. यामध्ये त्याचा भाऊच होता.
1: ड्रायव्हरचं नाव राजेश.
0: तो त्याचा भाऊच होता मला वाटतं. मोहम्मदचा भाऊच होता तो.
1: कंडक्टरचं नाव खन्ना.
0: हा, राजेश खन्ना. आणि धमाल गाडीमध्ये एक कॅरेक्टर त्यांना भरले होते सगळे ते आणि 3 तास म्हणजे अफाट मनोरंजन करून ठेवलं होतं. पाठकजी, यात मला एक ऍड करायचं यामध्ये फक्त की ह्या सिनेमाचा नायक जो होता बॉम्बे टू गोवाचा तो होता अमिताभ बच्चन.
1: अमिताभ बच्चन
0: आणि ह्या अमिताभ बच्चन अगदीच नवोदित होता त्यावेळेला. त्याचे सगळे सिनेमे फ्लॉप होत होते वगैरे आणि दिल्लीहून जेव्हा अमिताभ बच्चन आला त्याला पहिला सहारा दिला होता मेहमूदने. मेहमूदच्या घरीच तो राहत होता आणि मेहमूदने त्याला बॉम्बे टू मध्ये घेतल्यानंतर एक गाणं होतं सगळ्या प्रेक्षकांना रसिकांना आठवत असेल झालं ते देखाना है रे सोचाना.
1: देखाना है रे. बरोबर.
0: आणि ह्या गाण्याच्या वेळेला अमिताभ बच्चन कंप्लीट नर्वस झाला होता कारण त्याला नाचाचं अंगण होतं त्याच्याकडे. तो बिलकुल करू शकत इतका नर्वस झाला आणि आपलं पॅकअप करायचं आपल्याला परत दिल्ली जावं लागणार अशा विचारात तो खाली बसला आणि गेला आपल्या रूम मध्ये गेला. मेहमूदने काय करावं, मेहमूदने सगळ्या कलाकारांना जवळ बोलावलं आणि सांगितलं की हे जो छोकरा आहे हा जो मुलगा आहे हा खूप चांगला ऍक्टर आहे. आता त्याला आपण उभारी देण्याची गरज आहे. आज तो घाबरतोय, त्याला नवोदित आहे, त्याला उभारी आत्ता आपण नाही दिली तर आयुष्यात ते उभं राहणार नाही. त्यासाठी उद्या सगळ्यांनी त्याला प्रोत्साहन द्या, त्याच्या स्टेप्सवर हसू नका, त्याला उलटं एनकरेज करा तुम्ही, तरच ते राहील. आणि सगळ्यांनी तसं मानलं आणि अमिताभ बच्चन यांचा तो गाणं देखाने हाय रे त्याचा डान्स सक्सेसफुल झाला. अमिताभ यशस्वी झाला. जंजिरे वगैरे नंतर आले सिनेमा पण खरं असं अमिताभला जे मानसिक बळ मिळालं की आपण वी कॅन स्टँड असं त्याला जे वाटलं या बॉम्बे टू गोवा म्हणून मेहमूदने, तर मेहमूदचे मला वाटतं इथे मोठे उपकार आपल्या अमिताभ प्रेमवरचे.
1: मेहमूदनं बर का प्रोत्साहित करून अमिताभला तर आणलेलंच आहे. परंतु त्याचबरोबर मेहमूदची एकूणदर कारकिर्द आपण बघितली तर त्यांना आर डी बर्मन, राजेश रोशन, बासू मनोहरी यांना संगीतकार मेहमूदनेच बनवलेलं आहे.
0: खरं खरं अगदी बरोबर.
1: आणि इतकंच नव्हे तर एकेकाळी मेहमूद पी एल संतोषी यांच्याकडे ड्रायव्हर
0: म्हणून होता. हो हो.
1: परंतु काही काळानं असं बदल घडला की मेहमूद श्रेष्ठ झाला म्हणजे किंबहुना ते जे जास्त तो लोकप्रिय झाला ते चित्रपट चालायला लागले आणि पी एल संतोषींवर अक्षरशः म्हणजे खूपच आर्थिक ओढा त्याने ते सापडले असताना मेहमूदनं त्याला आपल्याकडे जोक्स लिहून देण्यासाठी म्हणून नोकरीला ठेवलं.
0: काळाची कशी काळाची चक्र फिरतात अशी
1: आपण कुणाला कुठाला कुणाला कुठे नेऊन ठेवायला सांगता येत नाही. आणि दुसरी गोष्ट तुम्ही बॉम्बे टू गोवाचं सांगितलं ना, पुन्हा एकदा मी त्यांच्या बाबतीत जसं सातारचा तसं बॉम्बे टू गोवा बाबतीत आम्ही सातारकर आहोत भाग्यवान.
0: कारण आमच्या
1: सातारचा जो कोळीनाका म्हणून मुख्य भाग आहे तिथनं ती मुंबईहून गोव्याला जायचा रस्ता तिथनंच होता आणि ती जात असताना तो आमचा सातारा दिसतो त्यात.
0: बरोबर. वा वा वा.
1: लावला असणार तो सातारा आपल्याला तिथलं एक किती हार्डली 4-5 सेकंदाचा शॉट आहे तो. पण आम्ही सगळेजण मोठ्या उत्सुकतेने आपला सातारा दिसतो हिंदी सिनेमात म्हणून.
0: हो हो हो हो. 1974 साली कुवारवा मगाशी जसं तुम्ही उल्लेख केला
1: मगाशी मी उल्लेख केला
0: तो आला होता
1: जो सगळ्यात मोठा म्हणजे आत्ताचा जसा कोरोनाचा हे आहे तसा पोलिओचा पण एकेकाळी हे होता. आणि

0: ट्रेनर मला वाटतं चार्ली चॅप्लिनचा द किड जो सिनेमा आला होता चार्ली चॅप्लिनचा त्याची बऱ्यापैकी छाया या सिनेमावर पडलेली दिसते.
1: हो पण त्यांनी कथानक पूर्ण वेगळं
0: घेतलं वेगळं घेतलं पण प्लॅटफॉर्म तो वापरला त्यांनी तो वापरला फॉरवर्ड त्यांनी कसा घेतला यात सुद्धा आपण बोलता दाखवलाय आणि त्याला घेऊन तो फिरत असतो सगळीकडे.
1: कुमाराबाबाचं वैशिष्ट्य जर म्हणाल ना तर कुमाराबाबचं मेहमूदनं काय केलं तर डायरेक्टर मेहमूदच होता स्वतः या सिनेमात. कारण बालाजी आर्ट्स म्हणून जी संस्था चित्र संस्था आहे ती मेहमूदचीच होती आणि संगीतकाराला राजेश रोशन होते कुमाराबाबला. तर त्यामध्ये त्यांनी मोहम्मद रफी आणि मेहमूद दोघंही मिळून एक गाणं गातात की सजर ही
0: गरीब
1: तर या गाण्याच्या ह्याच्यात त्यांनी काही हे तृतीयपंथी लोक जे आहेत तिथे ते वापरलेले होते आणि ते गाणं प्रचंड लोकप्रिय ठरलेलं होतं.
0: हो मला तर पहिले गाणं असं भारतीय सिनेमामध्ये तृतीयपंथ्यांना घेऊन
1: तृतीयपंथी लोकांना घेऊन गायला लावलेलं गाणं
0: हे
1: पहिलं गाणं म्हणायला लागलं
0: आणि या गाण्यामध्ये मला मी चूक करत असेल तर सांगा मुमताज अली पण होते की या गाण्यामध्ये.
1: हो मुमताज अली पण होते. मुमताज अली जे नाचतात त्या गाण्याच्या वेळेस ते मुमताज अली
0: असते.
1: आता मेहमूदचं परत एकदा नंतर म्हणजे आपण शेवटच्या त्याच्या काळात हे बघणार आहोत पण तुम्हाला सांगतो की ते तृतीयपंथी लोक घेऊन गाणं हे करायचं तर तो प्रकार त्यानं परत या दशकात 70 ते 80 1979 साली आलेल्या जनता हवालदारमध्ये केला.
0: जनता हवालदारमध्ये
1: अगे जुलेखा कहा है तू मेरी वगैरे पण ते गाणं पूर्ण म्हणजे काही कोणाच्या लक्षातही राहिलं नाही. म्हणजे त्यांना वाटलं त्याला वाटलं कुवाराबाप मध्ये ते फेमस झालं म्हणून तसं ह्या लोकांना घेतलं की ते गाणं फेमस होईल पण तसं काही झालेलं नाहीये. म्हणजे त्याच्या गाण्याचं म्हणणं मी
0: कसं त्यानंतर वरदान सिनेमा आला होता त्याला सुद्धा त्यांना मेहमूदला फिल्मफेअरचे अवॉर्ड मिळाले होते. पण मला एक सांगायचं की 75 नंतर मेहमूद फारसा काही मग हे झाला नाही. थोडासा तो एक तर फॅमिली लाईफ मध्ये खूप डिस्टर्बन्स त्याचे आले
1: त्यावेळेस सुद्धा तो 75 नंतर तुम्ही म्हणताय तर 76 साली जिन्नी और जॉनी म्हणून
0: मुलीला घेऊन केला होता त्याला तिचा.
1: तर त्यामध्ये तू म्हणजे जिन्नी म्हणून नवीन नटी होती कोणतरी पण ती काय पुढे फारसे आपल्याला नाही म्हणजे त्यात तिचा डायरेक्टर मेहमूदच होता पण तो काही इतका चालला नाही. म्हणजे
0: बरोबर
1: आलेला दुसरा मात्र सबसे बडा रुपया बासू मनोहरी म्हणजे आपल्याला तिथं वेगळा आणि डायरेक्टर वेगळा होता. एस रामनाथन होता
0: एस रामनाथन म्हणजे बॉम्बे डिव्हायचा पण डायरेक्टर तोच होता एस राम.
1: बरोबर आहे. आणि मग यामध्ये सबसे बडा रुपयामध्ये ते महत्वाचं तत्वज्ञान त्यांना ना बाप पडा ना भैया ना भैया द होल थिंग इज दॅट सबसे बडा रुपया त्याचं ते त्या स्टाईलनं मेहमूदच्या स्टाईलनं म्हटलं ते वगैरे. आणि दर्या किनारे एक बंगला
0: लता किशोरचं गाणं पण नंतर आता काय झालं या 75 नंतर बरेच नवीन कॉमेडियन म्हणजे आसाने असेल जगदीप असेल देवेन वर्मा असेल नंतर पुढच्या काळात कादर खान वगैरे आले त्यामुळे थोडस मेहमूदची जादू थोडीशी कमी होत गेली
1: कमी होत गेली
0: आणि नंतर मग सबसे बडा रुपया नंतर त्याचे बरेच सिनेमे येत होते देश परदेश
1: मध्ये
0: एक बाप शे बेटे एक सिनेमा त्याचा आला होता.
1: जनता हवालदार मधलं हमसे क्या भूल हुई एवढं एक गाणं नाही म्हणायला अनवरनं गायलेलं होतं.
0: हो हो हो
1: गाजलेलं होतं जरा
0: आणि राजेश खन्नासाठी तर म्हणजे राजेश खन्नाला घेऊन त्याला सिनेमा होता केला होता जनता हवा
1: राजेश खन्ना आणि हेमामालिनी दोघही होते आणि नाही चालला तो त्याने.
0: जसं तुम्ही सांगितलं की पी एल संतोषीला त्यांनी मदत केली होती पी एल संतोषीचा मुलगा राजकुमार संतोषी याने देखील त्याचा अंदाज आपला आपला या सिनेमात मेहमूदला एक छोटी भूमिका दिली होती
1: आपल्या
0: तसा मेहमूदचा तो शेवटचा मला याच्यावर ऐकलं होता स्क्रीनवरचा त्यानंतर 93 नंतर मेहमूद आजारी पडला आणि हे झाला आणि फॅमिलीमध्ये सुद्धा मेहमूद बऱ्यापैकी डिस्टर्ब त्या काळामध्ये होता त्यामुळे काही रसनांचा बळी झाला तो आणि बंगलोरला शिफ्ट झाल्यानंतर तो त्याची अमेरिकन पत्नी ट्रेसी म्हणून होती तिच्यासोबत तो पण हा एकंदरीत काळ जो होता मेहमूदचा हा थोडा पडतीचा काळ होता सगळा 80 दशकामध्ये वगैरे
1: त्यांनी जे माहिती आहे ना की एक वेळेस लोकांना रडवणं सोपं आहे पण सतत हसवत ठेवणं इतकं सोपं नाहीये. मेहमूदनं त्याचं त्या मानानं बराच काळ केलं ते परंतु शेवटी शेवटी किती तुम्ही लोकांना हसवणार आहे आणि मग ते हसवण्यासाठी काही मार्ग इतर जेव्हा

0: नाही देश परदेश म्हणा वगैरे परिस्थिती दिसतो ना तो उगीच काहीतरी म्हणजे मला काहीतरी काही बरोबर वाटलं
1: नाही सगळं केल्यासारखं होतं त्या काळामध्ये एक भाऊ पाध्य म्हणून एक पत्रकार तुम्हाला माहित असतील भाऊ पाध्यांनी एक आठवण सांगितली होती फार तशी भावस्पर्शी आठवण होती त्यांची की त्यांनी सांगितलं की त्या पत्रकारांना तो म्हणाला की आय एम हायली अनएज्युकेटेड पर्सन पण असं जरी म्हणत असला तो खरं खरं जरी असलं तरी त्याचा ह्युमर खूप चांगला होता त्याचा म्हणजे कॉमेडी सेन्स त्याला म्हणतो आपण कुणामध्ये नव्हता असा कुठल्याही कलाकारांकडे तो नव्हता तर त्यामुळे त्याला ती कार्यकिर्द तशी सांभाळता पण आली नाही म्हणजे बाकी विनोदवीरांशी जर आपण तुलना केली तर जॉनी वॉकर असेल वगैरे त्याला त्यांनी आपला तो एक स्टेटस कायम ठेवला ज्यावेळेला आपली गरज नाही असं कळालं त्यावेळेला ते
0: स्वतः
1: हा आणि किशोर कुमार गेल्यानंतर मात्र मेहमूद खूप हादरला होता मनापासून हादरला होता आणि स्टारन स्टाईल जे पूर्वी एक सिनेमा एक्झिम होतं त्यांचा पुरस्कार सोहळा होता त्यामध्ये किशोर कुमारला श्रद्धांजली वाहिली गेली त्यावेळेला मेहमूद स्वतः स्टेजवर गेला आणि मला थांबा मला आणखी एका व्यक्तीला श्रद्धांजली व्हायची म्हणजे मला श्रद्धांजली व्हायची म्हणजे आता कारण काय झालं म्हणे माझा आत्ता बायपास सर्जरी झाली म्हणे आणि कधी मला कॉल येऊन सांगता येत नाही आणि किशोर कुमार मला बोलवत असेल म्हणे
0: अरे बापरे
1: अशा प्रकारचं त्यांना सांगून स्वतः स्वतः मला श्रद्धांजली होऊन घेतली पण एक जमाना होता मेहमूदचा की जो 70 दशक होतं त्या सगळ्या खळाळून हसवलं होतं त्यांनी प्रसंगी डोळ्यातून पाणी आणलं होतं त्यांनी
0: हो हो आणि विशेष करून मला तुम्ही तो मेहमूदचा जो शेवटचा काळ म्हणताय त्याच्यात जी सिनेमावाल्यानी जी टॉकीजवाल्यानी काहीतरी त्याचा सत्कार करायचा ठरवलेला होता त्यावेळेस तुम्ही ती फिल्म बघितली त्याला ते अगदी नळ्या वगैरे घातलेल्या नाकात त्याला ते जॉनी वरनं त्यावेळेस ते गाणं म्हणलं होतं की मेहबूब मेरे ते मेहमूद मेरे मेहमूद मेरे कितनी हसी है ते गाणं म्हणलेलं होतं ते मेहमूदचा तो म्हणजे तो खरं सांगायचं तर त्याचं जे निधन झालं त्यावेळेस तो त्याही आत्मातनं सुटला
1: आणि मग तो निधन पण त्याचं तिकडे अमेरिकेमध्ये झालं त्याचं तिकडे आणि आपल्या सगळ्यांचा म्हणजे लाडका अजित असा मेहमूद जे आज मी सुरुवातीला कार्यक्रमाच्या म्हटलं होतं जे लोक आज 85 पुढचे त्यांना मेहमूदचा सगळा का डोळ्यापुढे आला असेल त्याच्यावर चित्रित गाणी असतील त्यामुळे त्याच्या नायिका असतील त्यांचे जे कॉमेडी सेन्स असतील आणि पाठकजींनी खूप तो काळ अगदी लाईव्ह पाहिला त्यामुळे त्यांच्याकडे ऐकताना वेगळी मजा
0: धनंजय धनंजय थांबण्याच्या पूर्वी मी अजून एक पॉईंट सुटलेला आहे माझ्याकडनं तुम्ही 1964 या मालक नावाचा चित्रपट आलेला होता
1: मराठी
0: आपली शुभा खोटे आणि विजू खोटे यांचे वडील नंदू खोटे यांनी त्यांची निर्मिती होती ती दिग्दर्शक ते होते स्नेहल भाटचे जे संगीतकार होते आणि आनंद काणेकरांची निशिकांताची नवरी नावाचं एक नाटक होतं त्याच्यावर तो सिनेमा आधारित होता आणि त्याचा नायक मेहमूद होता
1: बरोबर
0: मेहमूद बिजू खोटे शुभा खोटे धुमाळ असे सगळे त्यात कलावंत होते
1: मराठी बोलला ना व्यवस्थित त्यामध्ये मेहमूद
0: हो बऱ्यापैकी बोललाय
1: कारण ती फिल्म मला पाहण्यात आली
0: आता बघायला मिळत नाही नवीन पिढीला नाहीच बघायला मिळत नाही परंतु मेहमूदची कारकीर्द एकूण तुमच्याकडे ठेवत असताना मेहमूदनं मराठी ती थोडं आपलं हे दाखवलेलं होतं
1: हो हो
0: सांगायचं वाटलं
1: हो आणि आजच्या तरुण पिढीने सांगायचं लकी अली नावा तो जो टॉप सिंगर आहे हा मेहमूदचा मुलगा होता मुलगा आहे हा आणि आता तो हॉलिवूडमध्ये किंवा अमेरिकेत खूप टॉप शो करत असतो तो खैर आज आपण मेहमूदच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं 23 जुलैला मेहमूदचा स्मृती दिन असतो त्यानिमित्त आपण मेहमूदच्या आठवणी काढल्या खूप खूप आनंद वाटला खूप हसलो आपण आज या सगळ्या प्रोसेसमधून आजच्या कोरोनाच्या काळामध्ये रेडिओ हाच खरा सगळ्यांचा जीवाभावाचा सखा झालेला आहे आपण सगळेजण आमचा रेडिओ पुणेरी आवाज 107.8 आवर्जून ऐकता आम्हाला ईमेल करून सांगता धन्यवाद श्रोत्यांचे आणि पाठकजी तुमचे देखील धन्यवाद तुम्ही आमच्या समोर मेहमूदचा सगळा आढावा घेतला थँक्यू व्हेरी मच
0: धन्यवाद धन्यवाद

नमस्कार मित्रांनो, रंग नवे या आपल्या सदाबहार कार्यक्रमात मी प्रज्ञा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते. तर मंडळी, आज आपण समर्थ रामदास स्वामी आणि त्यांचा लाडका शिष्य कल्याण स्वामी या गुरु शिष्याची एक अतिशय समर्पक सुंदर कथा आपल्या रंगनवेच्या सदरात ऐकणार आहोत. याचा विषय आहे सत्व परीक्षा. तर मित्रांनो, कथेला सुरुवात करूया. पहाटेच्या पवित्र वातावरणात कल्याणाची काकड आरती संपत आलेली असते. समर्थांना जाग येते. कल्याणाचा खणखणीत आवाज कानावर येतो. अमुचे कुळी हनुमंत, हनुमंत अमुचे कुलदैवत, तया विणामुचा परमार्थ सिद्धी ते न पावे. समर्थ उठून बसतात. क्षणभर डोळे मिटून रामाचं आणि हनुमंताचं स्मरण करतात. सज्जनगड कडाक्याच्या थंडीमुळे धुक्यात लपेटलेला असतो. बाहेर राम मंदिरात समईच्या प्रकाशात रामाची मूर्ती उजळून निघालेली असते. दातखिळी बसेल अशी थंडी, पण कल्याण तशाही थंडीत पहाटे 3 वाजता उठून गार पाण्याने आंघोळ करून रामाच्या पूजेत रमलेला असतो. समर्थ कुटी बाहेर येतात. कल्याणाकडे कौतुकाने पाहतात. कल्याण सोडला तर बाकी गडाला अजून जाग यायची असते. रातकिडे अजूनही ओरडत असतात. गार गार वारं सुसाट वेगानं गडाभोवती प्रदक्षिणा घालत असतं. श्रीराम जयराम जय जयराम. समर्थ बाहेरूनच रामरायाला हात जोडतात. कल्याणाचं लक्ष जातं. तो लगबगीने धावत येतो, नमस्कार करतो. महाराज, कशाला या थंडीत बाहेर पडलात? काल प्रचंड ज्वर चढलेला होता तुम्हाला. तुम्ही आताच विश्रांती घ्या. मी पाणी गरम करायला ठेवून आंघोळीची व्यवस्था करतो. समर्थ हसतात. अरे, या देहाची काळजी मी कशाला करू? तो रामराया आहे ना, ते काही नाही. आज तुम्ही विश्राम केलाच पाहिजे. कल्याणही मागे हटणारा नसतो. समर्थ परत मनमोकळेपणाने हसतात. पण त्यांना खोकल्याची प्रचंड उबळ येते. थांबता थांबत नाही. कल्याण घाबरतो. त्यांना पाणी प्यायला देतो आणि आतमध्ये परत झोपवतो. अंगावर भगवी शाल पांघरतो आणि बाहेर येतो. हळूहळू गडावरचे इतर शिष्यही जागे व्हायला लागतात. दसऱ्याचा मोठा उत्सव गडावर होणार असतो. शिवाय राजेही नव्या मोहिमेवर जाण्याआधी दसऱ्याच्या मुहूर्तावर गडावर येणार अशी माहिती मिळालेली.

0: नमस्कार, आप एकताइत रेडियो पुनेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: नमस्कार मित्रांनो, विश्रांती नंतर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तर मंडळी, आज आपण समर्थ रामदास स्वामी आणि त्यांचा लाडका शिष्य कल्याण स्वामी या गुरु शिष्याची एक अतिशय समर्पक सुंदर कथा आपल्या रंगनवेच्या सदरात ऐकत आहोत। याचा विषय आहे सत्व परीक्षा। मित्रांनो, विश्रांतीपूर्वी आपण ऐकले की शिवाजी राजे दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आपल्या नवीन मोहिमेवर जाण्याआधी सज्जनगडावर येणार असतात, त्यामुळे गडावर एक प्रकारचा उत्साह संचारलेला असतो। आता त्याचाच पुढील भाग। गडाची डागडुजी, साफसफाई, धर्मशाळेची व्यवस्था, मंडपाची उभारणी, धान्य कोठाराची देखभाल, येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांची व्यवस्था, एक ना अनंत कामे। सर्व शिष्य मनापासून कामाला लागलेले असतात, तरी बाहेर गावावरून उत्सवापुरत्या येणाऱ्या काही हंगामी शिष्यांमध्ये कल्याण मात्र समर्थांचा फारच लाडका ही भावना मात्र त्यांना कुठेतरी बोचायचीच। शिष्यांच्या तर नाना तऱ्हा, कोणी किती साधना केली यावरून पैजा। एक म्हणे, मी दासबोधाची शतपारायणे केली आहेत, दुसरा त्यावर कुरघोडी करे, हा हा म्हणता माझी 500 पारायणे या दासनवमीला पूर्ण होतील। तिसरा पण सामील व्हायचा, गंभीर चेहरा करून आकाशाकडे लांब नजर।

टाकून म्हणायचा, रामरायाने या देहाकडून 5 कोटी रामनाम पूर्ण करून घेतलं आहे. मग इतर साधक त्याच्याकडे आदराने वगैरे बघायला लागायचे. हळूच विषय मग कल्याणाकडे घसरायचा. एक म्हणायचा, महाराज दयाळू आहेत, विद्याव्यासात अजिबात गती नसल्याने त्याला त्यांनी आश्रय दिलेला आहे, श्रीराम श्रीराम. दुसरे वयस्कर गृहस्थ म्हणायचे, शिसवी खांबासारखा सणसणीत वाढला आहे, नुसता पुखे जोडतो 4 वेळेला, कधी जप करणे म्हणून नाही, कधी दासबोधाचे वाचन म्हणून नाही, कधी ध्यान म्हणून नाही, कधी आपल्या बरोबर चर्चेत भाग घेणं म्हणून नाही. अहो, आपलं तर सोडा, समर्थांचे प्रवचन सुरू असताना हा खुशाल गडावरची इतर कामे करत बसतो, हो किती गुरुचा अपमान तो. अशा आणि अनेक चर्चा चालायच्या, पण कल्याण समोर आला रे आला की सर्वांचीच बोलती बंद व्हायची. त्याला सर्व काही कळायचे आणि समर्थांना सुद्धा. दोघांनाही फक्त मौजच वाटायची. कल्याणाच्या अंतरंगात वाहणारा रामनामाचा धबधबा समर्थांना जाणवायचा. त्याच्या हृदयात फुललेल्या हनुमंत नामाचा सुगंधाचा दरवळ समर्थांपर्यंत पोहोचायचा. ज्याने समर्थांसमोर बसून त्यांच्या मुखातून निघणारा दासबोधरूपी खजिना आपल्या अप्रतिम हस्ताक्षराने कायमचा बंदिस्त केला, ज्याने तो लिहिता लिहिताच पाठ आणि आत्मसात सुद्धा करून टाकला, जो त्यातील एकूण एक ओळ जपतोय, त्याला अजून पारायण करण्याची गरज ती काय हो. ज्याच्या श्वासाश्वासातून रामनाम बाहेर पडतंय तो किती जप मोजून ठेवणार. असो, पण सामान्य माणसांना या गुरु शिष्याचं नातं कधी कळलंच नाही. तर मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती.

0: नमस्कार, आप ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तर मंडळी, आज आपण समर्थ रामदास स्वामी आणि त्यांचा लाडका शिष्य कल्याण स्वामी या गुरु शिष्यांची एक अतिशय समर्पक सुंदर कथा आपल्या रंगनवेच्या आजच्या सदरात ऐकत आहोत, ज्याचा विषय आहे सत्व परीक्षा। विश्रांतीपूर्वी आपण ऐकले की समर्थांच्या इतर शिष्यांना कल्याणाबद्दल किती असूया होती, तसेच कल्याणाने समर्थांचा दासबोध हा ग्रंथ कशा प्रकारे लिहून लिहिता लिहिता आत्मसात देखील केला, त्यामुळे त्याच्या श्वासाश्वासातून रामनामाचा दबदबा व्हायचा, ते समर्थांनाही कशा प्रकारे जाणवायचे ते आता यानंतर त्याचाच पुढील भाग। समर्थांना कालपासून कल्याणाची वेगळीच काळजी लागून राहिली होती। काल प्रत्यक्ष मारुतीरायाने समर्थांना दर्शन देऊन सांगितलं की कल्याणाची भक्ती पूर्ण पावली आहे, त्याची आता परीक्षा घ्यायला हवी। शिष्यापेक्षा गुरुला शिष्याची जास्त काळजी। लहान मुलाला माहीत नसतं, तो आपला आईने काय शिकवलंय तेच जाऊन परीक्षेत लिहून येतो, पण आईला केवढी चिंता, निकाल मिळेपर्यंत तिला काही चैन पडत नाही। तसंच होतं इकडे पण। समर्थांचा कल्याणावर पूर्ण विश्वास होता आणि कल्याण तो या सगळ्यापासून अलिप्त होता। समर्थ, हनुमंत आणि राम बास विषय संपला। त्याला वेगळं जगच नव्हतं। दररोज सूर्य नमस्कार घालून कमावलेली प्रचंड शक्ती आणि सद्गुरूंचं पाठबळ, यामुळे त्याच्या कामाचा झपाटा एवढा होता की चार जणांची कामं पठ्या एकटाच उरकायचा। समर्थांना कफाचा विकार जडल्याने त्यांना गडावरच्या विहिरीचं साठवलेलं पाणी चालायचं नाही, म्हणूनच कल्याण दर दिवशी पहाटे 2 मोठे पितळी हंडे घेऊन खाली उरमुडी नदीवर जायचा। नदी काही जवळ नव्हती, जवळपास जाऊन येऊन 2-2.5 तासांचं अंतर होतं। कल्याण ते काम मोठ्या आनंदाने करायचं।

सांगायची गोष्ट अशी की आजचा दिवस कल्याणासाठी फार महत्वाचा होता. सकाळी 7 सुमारास सूर्योदयाच्या वेळी एक वृद्ध गडावर येतो. 6 फुटांच्याही वर उंची, धारदार नाक, भेदक डोळे, संपूर्ण पांढरे केस आणि अति तेजस्वी चेहरा. आल्या आल्या हा सरळ राम मंदिरात जाऊन ठाण मांडतो. समर्थ कुटीतूनच नमस्कार करतात. इतर भक्तही क्षणभर त्या वृद्धाकडे बघतात आणि मग आपापल्या कामाला लागतात. 9 सुमारास निहारीसाठी सगळ्यांना बोलवलं जातं. समर्थ कल्याणाला सांगतात, अरे कल्याणा, देवळात ते पाहुणे आलेले दिसतायत, त्यांनाही बोलव बरं का. कल्याण देवळात येतो, वृद्धाला नमस्कार करतो आणि म्हणतो, महाराज निहारी तयार आहे, आपण खाऊन घेता का. वृद्ध डोळे न उघडता उत्तर देतो, मी फक्त पाणी घेतो, मला 2 मोठे हंडे भरून पाणी आण आणि हो, मला हे विहिरीचं पाणी चालत नाही, मी फक्त नदीचंच पाणी घेतो. कल्याण विचारात पडतो. ते बघून वृद्ध खेकसतो, पाणी नसेल तर नको, मी राहीन उपाशी. झटकन कल्याण उतरतो, नाही महाराज, मी आलोच. तर मंडळी, आज आपण समर्थ रामदास स्वामी आणि त्यांचा लाडका शिष्य कल्याण स्वामी या गुरु शिष्याची एक अतिशय समर्पक सुंदर कथा आपल्या रंगनवीच्या आजच्या सदरात ऐकत आहोत, ज्याचा विषय आहे सत्व परीक्षा. मित्रांनो, ही कथा अजूनही संपलेली नाहीये. याचा उत्तरार्ध आपण आपल्या रंगनवीच्या पुढील सदरात ऐकूया. या भागात एवढेच. पुन्हा भेटू रंगनवेच्या नवीन सदरात सत्व परीक्षा हाच विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.

नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. मी स्मिता जयकर, आनंदी रहा, आनंद वाटा.

गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यान पिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

नमस्कार, मी वर्षा उसगावकर. तुम्ही ऐकता आहात पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदित रहा आणि नेहमी सगळ्यांना आनंदित ठेवा.

0: पावसाच्या थेंबात दडलेलं जुनं प्रेम, आठवणींचा ओलावा. कधी कधी विरहातलं मौन सुद्धा गाण्यापेक्षा जास्त बोलतं.
1: अश्विनी
0: जीवन म्हणजे चालत राहणं, गाणं, हसणं आणि स्वप्न पाहणं.
2: वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे.
0: आईचा आवाज म्हणजे मनाला शांती मिळवण्याचं संगीत. या सगळ्यांची सांगड कुठे बर घातली जाते? आपल्याच पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

नमस्कार मित्रांनो, रंग नवे या आपल्या सदाबहार कार्यक्रमात मी प्रज्ञा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते. तर मंडळी, आज आपण समर्थ रामदास स्वामी आणि त्यांचा लाडका शिष्य कल्याण स्वामी ह्या गुरु शिष्याची एक अतिशय समर्पक सुंदर कथा आपल्या रंग नवेच्या सदरात ऐकणार आहोत. याचा विषय आहे सत्व परीक्षा. तर मित्रांनो, कथेला सुरुवात करूया. पहाटेच्या पवित्र वातावरणात कल्याणाची काकड आरती संपत आलेली असते. समर्थांना जाग येते. कल्याणाचा खणखणीत आवाज कानावर येतो. अमुचे कुळी हनुमंत, हनुमंत अमुचे कुलदैवत, तया विनामुचा परमार्थ सिद्धी ते न पावे. समर्थ उठून बसतात. क्षणभर डोळे मिटून रामाचं आणि हनुमंताचं स्मरण करतात. सज्जनगड कडाक्याच्या थंडीमुळे धुक्यात लपेटलेला असतो. बाहेर राम मंदिरात समईच्या प्रकाशात रामाची मूर्ती उजळून निघालेली असते. दातखिळी बसेल अशी थंडी, पण कल्याण तशाही थंडीत पहाटे 3 वाजता उठून गार पाण्याने आंघोळ करून रामाच्या पूजेत रमलेला असतो. समर्थ कुटीबाहेर येतात. कल्याणाकडे कौतुकाने पाहतात. कल्याण सोडला तर बाकी गडाला अजून जाग यायची असते. रातकिडे अजूनही ओरडत असतात. गार गार वारं सुसाट वेगानं गडाभोवती प्रदक्षिणा घालत असतं. श्रीराम जयराम जय जयराम. समर्थ बाहेरूनच रामरायाला हात जोडतात. कल्याणाचं लक्ष जातं. तो लगबगीने धावत येतो, नमस्कार करतो. महाराज, कशाला या थंडीत बाहेर पडलात? काल प्रचंड ज्वर चढलेला होता तुम्हाला. तुम्ही आताच विश्रांती घ्या. मी पाणी गरम करायला ठेवून आंघोळीची व्यवस्था करतो. समर्थ हसतात. अरे, या देहाची काळजी मी कशाला करू? तो रामराया आहे ना, ते काही नाही. आज तुम्ही विश्राम केलाच पाहिजे. कल्याणही मागे हटणारा नसतो.

समर्थ परत मनमोकळेपणाने हसतात, पण त्यांना खोकल्याची प्रचंड उबळ येते, थांबता थांबत नाही. कल्याण घाबरतो, त्यांना पाणी प्यायला देतो आणि आतमध्ये परत झोपवतो. अंगावर भगवी शाल पांघरतो आणि बाहेर येतो. हळूहळू गडावरचे इतर शिष्यही जागे व्हायला लागतात. दसऱ्याचा मोठा उत्सव गडावर होणार असतो. शिवाय राजेही नव्या मोहिमेवर जाण्याआधी दसऱ्याच्या मुहूर्तावर गडावर येणार अशी माहिती मिळालेली असते. आपोआपच एक वेगळाच उत्साह गडावर संचारलेला असतो. तर मंडळी, ह्याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती.

0: नमस्कार, आप उन्हें एकत्रित रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: नमस्कार मित्रांनो, विश्रांती नंतर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तर मंडळी, आज आपण समर्थ रामदास स्वामी आणि त्यांचा लाडका शिष्य कल्याण स्वामी या गुरु शिष्याची एक अतिशय समर्पक सुंदर कथा आपल्या रंगनवेच्या सदरात ऐकत आहोत। याचा विषय आहे सत्व परीक्षा। मित्रांनो, विश्रांतीपूर्वी आपण ऐकले की शिवाजी राजे दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आपल्या नवीन मोहिमेवर जाण्याआधी सज्जनगडावर येणार असतात, त्यामुळे गडावर एक प्रकारचा उत्साह संचारलेला असतो। आता त्याचाच पुढील भाग। गडाची डागडुजी, साफसफाई, धर्मशाळेची व्यवस्था, मंडपाची उभारणी, धान्य कोठाराची देखभाल, येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांची व्यवस्था, एक ना अनंत गामे, सर्व शिष्य मनापासून कामाला लागलेले असतात।

बाहेर गावावरून उत्सवापुरत्या येणाऱ्या काही हंगामी शिष्यांमध्ये कल्याण मात्र समर्थांचा फारच लाडका ही भावना मात्र त्यांना कुठेतरी बोचायचीच. शिष्यांच्या तर नाना तऱ्हा, कोणी किती साधना केली यावरून पैजा. एक म्हणे मी दासबोधाची शतपारायणे केली आहे, दुसरा त्यावर कुरघोडी करे. हा हा म्हणता माझी 500 पारायणे या दासनवमीला पूर्ण होतील. तिसरा पण सामील व्हायचा, गंभीर चेहरा करून आकाशाकडे लांब नजर टाकून म्हणायचा, रामरायाने या देहाकडून 5 कोटी रामनाम पूर्ण करून घेतलं आहे. मग इतर साधक त्याच्याकडे आदराने वगैरे बघायला लागायचे. हळूच विषय मग कल्याणाकडे घसरायचा. एक म्हणायचा महाराज दयाळू आहेत, विद्याव्यासात अजिबात गती नसल्याने त्याला त्यांनी आश्रय दिलेला आहे, श्रीराम श्रीराम. दुसरे वयस्कर गृहस्थ म्हणायचे शिसवी खांबासारखा सनसनीत वाढला आहे, नुसता पुखे जोडतो 4 वेळेला, कधी जप करणे म्हणून नाही, कधी दासबुधाचे वाचन म्हणून नाही, कधी ध्यान म्हणून नाही, कधी आपल्या बरोबर चर्चेत भाग घेणं म्हणून नाही. अहो आपलं तर सोडा, समर्थांचे प्रवचन सुरू असताना हा खुशाल गडावरची इतर कामे करत बसतो, हो किती गुरुचा अपमान तो. अशा आणि अनेक चर्चा चालायच्या, पण कल्याण समोर आला रे आला की सर्वांचीच बोलती बंद व्हायची. त्याला सर्व काही कळायचे आणि समर्थांना सुद्धा, दोघांनाही फक्त मौजच वाटायची. कल्याणाच्या अंतरंगात वाहणारा रामनामाचा धबधबा समर्थांना जाणवायचा, त्याच्या हृदयात फुललेल्या हनुमंत नामाचा सुगंधाचा दरवळ समर्थांपर्यंत पोहोचायचा. ज्याने समर्थांसमोर बसून त्यांच्या मुखातून निघणारा दासबोधरूपी खजिना आपल्या अप्रतिम हस्ताक्षराने कायमचा बंदिस्त केला, ज्याने तो लिहिता लिहिताच पाठ आणि आत्मसात सुद्धा करून टाकला, जो त्यातील एकूण एक ओळ जपतोय, त्याला अजून पारायण करण्याची गरज ती काय हो. ज्याच्या श्वासाश्वासातून रामनाम बाहेर पडतंय तो किती जप मोजून ठेवणार. असो पण सामान्य माणसांना या गुरु शिष्याचं नातं कधी कळलंच नाही. तर मंडळी, ह्याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती.

0: नमस्कार, आप एकताएत रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: नमस्कार मित्रांनो, विश्रांती नंतर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तर मंडळी, आज आपण समर्थ रामदास स्वामी आणि त्यांचा लाडका शिष्य कल्याण स्वामी या गुरु शिष्यांची एक अतिशय समर्पक सुंदर कथा आपल्या रंगनवेच्या आजच्या सदरात ऐकत आहोत, ज्याचा विषय आहे सत्व परीक्षा। विश्रांतीपूर्वी आपण ऐकले की समर्थांच्या इतर शिष्यांना कल्याणाबद्दल किती असूया होती, तसेच कल्याणाने समर्थांचा दासबोध हा ग्रंथ कशा प्रकारे लिहून लिहिता लिहिता आत्मसात देखील केला, त्यामुळे त्याच्या श्वासाश्वासातून रामनामाचा धबधबा व्हायचा, ते समर्थांनाही कशा प्रकारे जाणवायचे ते। आता यानंतर त्याचाच पुढील भाग। समर्थांना कालपासून कल्याणाची वेगळीच काळजी लागून राहिली होती। काल प्रत्यक्ष मारुती रायाने समर्थांना दर्शन देऊन सांगितलं की कल्याणाची भक्ती पूर्ण पावली आहे, त्याची आता परीक्षा घ्यायला हवी। शिष्यापेक्षा गुरुला शिष्याची जास्त काळजी। लहान मुलाला माहीत नसतं, तो आपला आईने काय शिकवलंय तेच जाऊन परीक्षेत लिहून येतो, पण आईला केवढी चिंता, निकाल मिळेपर्यंत तिला काही चैन पडत नाही। तसंच होतं इकडे पण। समर्थांचा कल्याणावर पूर्ण विश्वास होता आणि कल्याण तो या सगळ्यापासून अलिप्त होता। समर्थ, हनुमंत आणि राम बास विषय संपला। त्याला वेगळं जगच नव्हतं। दररोज सूर्य नमस्कार घालून कमावलेली प्रचंड शक्ती

सांगायची गोष्ट अशी की आजचा दिवस कल्याणासाठी फार महत्वाचा होता. सकाळीच 7 सुमारास सूर्योदयाच्या वेळी एक वृद्ध गडावर येतो. 6 फुटांच्याही वर उंची, धारदार नाक, भेदक डोळे, संपूर्ण पांढरे केस आणि अति तेजस्वी चेहरा. आल्या हा सरळ राम मंदिरात जाऊन ठाण मांडतो. समर्थ कुटीतूनच नमस्कार करतात. इतर भक्तही क्षणभर त्या वृद्धाकडे बघतात आणि मग आपापल्या कामाला लागतात. 9 सुमारास न्याहारीसाठी सगळ्यांना बोलवलं जातं. समर्थ कल्याणाला सांगतात, अरे कल्याणा, देवळात ते पाहुणे आलेले दिसतायत, त्यांनाही बोलव बरं का. कल्याण देवळात येतो, वृद्धाला नमस्कार करतो आणि म्हणतो, महाराज न्याहारी तयार आहे, आपण खाऊन घेता का. वृद्ध डोळे न उघडता उत्तर देतो, मी फक्त पाणी घेतो, मला 2 मोठे हंडे भरून पाणी आण. आणि हो, मला हे विहिरीचं पाणी चालत नाही, मी फक्त नदीचंच पाणी घेतो. कल्याण विचारात पडतो. ते बघून वृद्ध खेकसतो, पाणी नसेल तर नको, मी राहीन उपाशी. झटकन कल्याण उत्तरतो, नाही महाराज, मी आलोच. तर मंडळी, आज आपण समर्थ रामदास स्वामी आणि त्यांचा लाडका शिष्य कल्याण स्वामी या गुरु शिष्याची एक अतिशय समर्पक सुंदर कथा आपल्या रंगनवीच्या आजच्या सदरात ऐकत आहोत, ज्याचा विषय आहे सत्व परीक्षा. मित्रांनो, ही कथा अजूनही संपलेली नाहीये. याचा उत्तरार्ध आपण आपल्या रंगनवीच्या पुढील सदरात ऐकूया. या भागात एवढेच. पुन्हा भेटू रंगनवेच्या नवीन सदरात सत्व परीक्षा हाच विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.